आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948 अर्थात 3 सप्टेंबर 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:58 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारण सभेस वंदे मातरम्.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948 अर्थात 3 सप्टेंबर 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:58 झाली आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारणाचा आता प्रारंभ करीत आहोत.

नमस्कार श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. कार्यक्रमातील हे सुरुवातीचं गीत गायलं आहे अजित कडकडे यांनी. प्रवीण दवणे यांची गीतरचना आहे आणि संगीत दिलंय नंदू होणप यांनी.

श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर पंडित यांच्या संगीत नियोजनात संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर आहे सुरेश वाडकर आणि

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत नंदू होणप यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आणि संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण आत्ताच ऐकलात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया एक देशभक्तीपर रचना. स्वर आहे प्रथमेश, रोहित आर्या कार्तिकी आणि मुग्धा यांचा. गीत आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं आणि संगीत परत एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलत. स्वर प्रथमेश रोहित आर्या कार्तिकी आणि मुग्धा यांचा होता. या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 विचार पुष्प या कार्यक्रमात मदर टेरेसा यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन असेल प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:55 वेळ असेल दिनविशेष या कार्यक्रमाची.

सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकणार आहात. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आम्ही प्रसारित करू. मिश्र संगीताचा आनंद आपण घ्या सकाळी 7:45. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र अनुक्रमे आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल.

सकाळी 10 वाजता ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात ग्रामीण महिलांसाठी आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर प्रणिता कडू, प्रमुख गृह विज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र घातखेड जिल्हा अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. हा कार्यक्रम आम्ही पुनर्प्रसारित करणार आहोत. सकाळी 10:30 वाजता गीत गंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत प्रसारित केले जातील. सकाळी 11 वाजता नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, यामध्ये सायंकाळी 7:30 वाजता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 8:15 आणि 9:15 महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. तर श्रोत्यांनो, असे असतील आमचे आजचे संपूर्ण कार्यक्रम.

ते वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 4 सप्टेंबर 2026 शुक्रवार सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात श्रीकृष्ण जयंती याविषयी डॉक्टर शिवाजी

यांनी दिलेली माहिती. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यमथन संपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 वेळ असेल दिनविशेष या कार्यक्रमाची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. नाट्यसंगीत सकाळी 7:40, हिंदी चित्रपट संगीत सकाळी 8:40 आपण ऐकणार.

0: मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. नाट्यसंगीत सकाळी 7:40 हिंदी चित्रपट संगीत सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात. सकाळी 10 आरोग्य संवाद या कार्यक्रमात होमिओपॅथी उपचार पद्धती समज उपयोग आणि वास्तव याविषयी तज्ज्ञ डॉक्टर दीपाली डहाणे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. सकाळी 10:30 गीत गंगा या कार्यक्रमात मराठी गीतांचा आस्वाद आपण घ्या. सकाळी 11 स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम. संवादक असतील पल्लवी सपकाळे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहात. सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझं आवार माझं शिवार अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. आणि रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कीर्तन श्रीकृष्ण जन्माख्यान सादरकर्ते असतील मोनाली शेंडे. तर श्रोत्यांनो असे असतील उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. सकाळची 6:40 झाली आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात आता ऐकूया मदर टेरेसा यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने चिंतन. लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचा आहे आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: प्रेम ममता प्रीती कारुण्य वात्सल्य स्नेहभाव अशा सद्गुणांचं एकत्रीकरण एकाच व्यक्तीच्या ठाई सामावलेलं असतं अशा फार थोड्या व्यक्ती असतात. त्यातील एक महत्त्वाचं आणि ठळकपणे घेण्यासारखं नाव म्हणजे मदर तेरेसा. त्यांच्या अंगी आकंठ मातृत्व भरलेलं होतं. दीनदुबळ्यांची रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच त्यांनी आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानली आणि सारं आयुष्य त्यासाठीच खर्ची घातलं. भारताच्या बाहेर अल्बेनियामध्ये 26 ऑगस्ट 1910 या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील किराणा दुकानदार आणि आई शेतकाम करणारी. बालपणातच सेवाकार्याची आवड लागलेल्या मदरनी सिस्टर ऑफ लॉरेटो या आयरिश संघात प्रवेश घेतला. पुढं संघाच्या कार्यासाठी त्या भारतात आल्या आणि कोलकात्यातील लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाच्या अध्यापिका म्हणून काम करू लागल्या. तिथं त्या प्राचार्यपदापर्यंत पोहोचल्या. तिथंच शाळेजवळ असलेल्या झोपडपट्टीतील गरिबांच्या दीनमान्या जीवनाचं दर्शन त्यांना झालं. अपंग पददलित शोषित पीडित दीनदुबळे यांची सेवा करावी या विचारानं किंबहुना हीच खरी ईश्वर सेवा असा त्याचा ध्यास त्यांच्या मनानं घेतला आणि शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन त्यांनी निराश्रित आणि दीनदुबळ्यांच्या सेवेत आमरण वाहून घेतलं. पुढं त्यांनी पोपची परवानगी घेऊन 1950 कोलकात्यात मिशनरीज ऑफ चॅरिटी या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्यांना या कार्यात मदत करणाऱ्या समविचारी स्त्री अनुयायीही मिळाल्या. मात्र उच्चभ्रू लोकांकडून अवहेलना आणि हेटाळणीही वाटायला आली. तरीही हताश न होता त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. बेवारशी निर्वासित निराश्रित रोगांनी पीडित असलेल्या मृत्यूशय्येवर असलेल्या लोकांची त्या ममतेनं सेवा करीत. गटारात आणि उकिरड्यावर टाकून दिलेल्या मुलांचं संगोपन त्यांनी आईच्या मायेनं केलं. 1964 त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आश्रम सुरू केला. त्यांची सेवा म्हणजे येशूची सेवा अशी त्यांची धारणा होती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संत तुकोबांच्या या वचनाप्रमाणे त्यांनी सारं जीवन व्यतीत केलं. काळाच्या ओघात त्यांच्या कामाचा व्याप प्रचंड वाढला. भारतभर आणि भारताबाहेरही त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी रुग्णालये अनाथालये विविध आश्रमगृह फिरते दवाखाने सुरू केले. 1983 2000 जोगिणी आणि 400 ब्रदर्स त्यांच्या कार्यात सामील झाले होते. दारिद्र्य भूक दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकारांमुळं कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते असं त्यांचं ठाम मत होतं. हे मानवतेचे शत्रू असून

0: त्यांचा नायनाट करण्यासाठी दुःखी आणि आपदग्रस्त लोकांची सेवा हाच एकमेव मार्ग आहे हे त्यांचं सोपं तत्वज्ञान होतं. या सेवाव्रतासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जगभरातून 43 पुरस्कार मिळाले. त्यात मॅग्सेसे पुरस्कार, पोपचे शांतता पारितोषिक, नेहरू पुरस्कार, पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोक पारितोषिक, यासोबत आपल्या देशाचं भारतरत्न आणि युनोचा शांततेचा नोबेल पुरस्कार यांचाही समावेश आहे. अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट शिवाय ऑर्डर ऑफ मेरिट हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी इलिझाबेथ यांच्या हस्ते 24 नोव्हेंबर 1983 या दिवशी त्यांना प्रदान करण्यात आला. मदर तेरेसा यांनी केलेलं कार्य अतिश्रमाचं आणि कष्टाचं होतं. पीडितांच्या जीवनात प्रेमाचा प्रकाश टाकून त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न त्यांनी अविरतपणे केला. त्याला जगन्मान्यताही मिळाली. मदर तेरेसा म्हणजे अपरिमित, अखंड आणि आभाररहित कष्ट असं समीकरण दृढ झालं होतं. 5 सप्टेंबर 1997 या दिवशी या महान मातेनं जगाचा निरोप घेतला आणि 17 डिसेंबर 2015 पोप फ्रान्सिस यांनी त्यांना संतपद बहाल केलं.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात मदर टेरेसा यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने चिंतन आपण ऐकलत. लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं होतं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा होता. आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 6:45 झाले आहेत. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि नंतर परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहार तज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई, उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं? तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किट, झाला आपला नाश्ता. पण श्रोते हो, जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत. दूध हे पोषक अन्न आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्वाचा भाग असू शकतो, पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्वाचं आहे. आता वळूया बिस्किटांकडे. बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे, पण अनेक प्रकारची बिस्किट ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात. म्हणजेच बिस्किट मध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईन फ्लोअर, साखर आणि डालडा. आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किट खाते. हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे. दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिन आणि फायबरही मिळतील. अंडी खात असाल तर एखादं अंडं, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही. कधीतरी चहा सोबत बिस्किट खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्सची कमतरता दिसून येते. खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट, शाळेत घाई घाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलं सुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते. अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे, आणि ही कशामुळे आढळली तर

0: व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी. आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो, आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते, ही सवय जर लागली तर मुलांमध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी घडून येते. तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे. बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचा ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका. सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण व्हिटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे. दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किट घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही. आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा. बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता. कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आताच आपण पोषक आहार याविषयी आहार तज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं। आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरडधान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा।
0: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं। आपल्याकडे मराठीत त्यांना भरड धान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे, आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत। जर शास्त्रीय वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा, आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही, स्थानिक धान्य आहेत। जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा। त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे। नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते, पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे। अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही, आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे। आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत, इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे। जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातोय। विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानव जात, जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली, तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत। जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुम्हाला

0: च्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाही तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य त्याची खिचडी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ, म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्या ऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवले, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
1: श्रुती हो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार
2: श्रोते हो, आता ऐकूया संस्कृत मधून बातम्या. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. September 1752 पासून अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला. 3 सप्टेंबर 1916 श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली. 3 सप्टेंबर 1855 आध्यात्मिक गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म झाला. सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्स प्रेगल यांचा जन्म 3 सप्टेंबर 1869 झाला. 3 सप्टेंबर 1923 प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म झाला. टाको बेलचे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 झाला.

3 सप्टेंबर 1923 मध्ये महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म झाला। बंगाली आणि हिंदी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म 3 सप्टेंबर 1927 मध्ये झाला। चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय यांचा जन्म 3 सप्टेंबर 1976 मध्ये झाला। वार्ताहर संवादक संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचं निधन 3 सप्टेंबर 1967 मध्ये झालं। तबला घुमट आणि सारंगी वादक लक्ष्मण तथा खापरू मामा पर्वतकर यांचं निधन 3 सप्टेंबर 1953 मध्ये झालं। 3 सप्टेंबर 1958 मध्ये निसर्ग कवी माधव केशव काटदरे यांचं निधन झालं। तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष। दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून।

0: श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
4: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा.
5: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ माँसाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
6: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
0: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा।

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

श्रोत्यांनो, सकाळी 10 वाजता ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात ग्रामीण महिलांसाठी आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर प्रणिता कडू, प्रमुख गृह विज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम.

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली.

0: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागानं काम करावं अशी सूचनाही त्यांनी केली. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. राज्य शासनाच्या विविध महत्वपूर्ण योजना आणि धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्यासाठी तसंच सार्वजनिक निधीच्या खर्चातून अपेक्षित परिणाम साध्य होत आहेत का याचं मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल असिस्टन्स सेल महाटॅक स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज यांच्या सहकार्यानं हा कक्ष कार्यरत केला जाणार आहे. याद्वारे शासनाला वस्तुनिष्ठ माहिती आणि डेटा आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत महाटॅकच्या स्थापनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आलं. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना FRP ची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी यासाठी राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर सॉफ्ट लोन योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यासंदर्भात आढावा बैठक झाली. साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढवण्याकरता विविध उपपदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावावी तसंच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी काल मुंबईत लोकभवन इथं राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावं यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत अशी सूचनाही सरनाईक यांनी यावेळी केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारचं जागतिक धोरण अयशस्वी ठरलं असून आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत आहोत अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल नाशिक इथं केली. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत आयोजित 10 दिवसांच्या निवासी शिबिराचा समारोप काल राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. या 10 दिवसांच्या शिबिरात प्रशिक्षणार्थींना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले तसंच ध्यानधारणा आणि मार्शल आर्टही शिकवण्यात आलं. शिबिराच्या समारोप प्रसंगी सर्व जिल्हाध्यक्षांशी राहुल गांधी यांनी व्यक्तिगत संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. नाशिकमध्ये सध्या बेमुदत धरणं आंदोलन करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या 24 प्रतिनिधींशी गांधी यांनी चर्चा केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची आमदार प्रसाद लाड यांनी काल भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा त्यांना वाचून दाखवला तसंच यावर तातडीनं अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं. मात्र याबाबत शासन निर्णय काढल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं तसंच लातूर इथंही आंदोलन करण्यात आलं. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमाअंतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या राज्यातील 103 कुशल बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी आज रवाना होत आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत या कामगारांशी संवाद साधला. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवक

0: कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं लोढा यावेळी म्हणाले. क्रिकेट. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेला महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक 2026 स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगच्या संघाशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. आजही राज्यात सर्वच विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
5: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
6: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
7: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
6: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
7: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
6: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
7: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
8: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
9: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
10: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
9: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
11: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या चौथ्या भागात मी पूनम जांभोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, उपलब्ध पाणी पुरेसं असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते स्वच्छ आणि गुणवत्तापूर्वक असणंही महत्वाचं आहे. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जलप्रदूषणाचं आव्हान अधिक गंभीर होत आहे. जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करताना जल गुणवत्तेचं संरक्षण कसं केलं जातं, जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणती नियामक भूमिका बजावली जाते आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व कशा प्रकारे लागू होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. मॅडम, दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मॅम, विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर हक्कदारीचं किती महत्व आहे?
1: हक्कदारीचं महत्व, कारण शेतकरी आपण इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून बघत असतो, पण बेसिकली त्याला वॉटर युजर असोसिएशनच्या मार्फत त्याला बघितलं गेलं पाहिजे. असं इरिगेशन ऍक्ट 1976 द्वारे आलेला आहे आणि नवीन जो ऍक्ट आला होता 2005 मध्ये, सोबतच MWRRS आला होता, तो MMISF ऍक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम्स बाय फार्मर्स, म्हणजे फार्मर्सनी फार्मर्ससाठी पाणी वापरण्याची पद्धती आहे ती आहे वॉटर युजर असोसिएशन मार्फत. वॉटर युजर म्हणजे जो शेतकरी असतो तो विविध विभागातील असतो आणि त्याची कृषी पद्धती त्यांनी लागू केलेली असते. तिथे आसपास आपल्याकडे जर महाराष्ट्रात पाहिलं तर 7 प्रकारचे मुख्य पिके घेतले जातात. ते म्हणजे गहू, तांदूळ, तेलबिया, नंतर मग चना डाळ, ऊस, नंतर ऊस, कापूस. हे 7 मुख्य म्हणजे 60% पोर्शन यांचं आहे. तर या प्रत्येक प्रोडक्टची जी वॉटर सायकल आहे ती डिफरंट असते आणि एरिया वाईज जर तुम्ही पाहिलं तर विदर्भामधले सगळे जे प्रोड्यूस असतात ते सारखे असतात आसपास प्रत्येक शेतामधले, तर त्यांची रिक्वायरमेंट पण आसपास सारखी असते. तर आता याचं नियोजन ते शेतकरी जास्तीत चांगल्या पद्धतीने करू शकतात, म्हणून ही पद्धती

0: पाणी हवंय तर तुम्हीच करावी म्हणून वॉटर युजर असोसिएशन हे फॉर्म केल्या जातं आणि हे MMISF ॲक्टद्वारे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. ही पद्धती फक्त आपण दुसऱ्या देशांकडनं शिकलेलो आहोत. आपल्याकडे काय होतं की फ्रॅगमेंटेशन खूप आहे, म्हणजे लँड होल्डिंग जी आहेत ना लोकांची ती 1 एकर 2 एकर 5 एकर अशामध्ये जास्ती आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं सलग पिकं दिसत नाही. प्रत्येक शेतामध्ये 2 ते 3 प्रोड्यूस दिसतात अशा प्रकारे. तर याचा फायदा सगळ्यात जास्ती जो होत असतो तो इरिगेशन साठीच, आणि इरिगेशन साठीच हे एंटायटलमेंट आलेलं आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडतं. कारण शेतकरी आता त्याच्या त्याला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करू शकतो की त्याला कुठल्या रोटेशन मध्ये पाणी हवंय, म्हणजे उन्हाळ्यात किती हवे आहे, त्याला रबी मध्ये किती हवे आहे, खरीप मध्ये किती हवंय, तर हे त्याचं तो नियोजन करू शकतो. सोबतच आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चोरी देखील होत असते. ज्यावेळेस तो पूर्ण सेक्टर शेतकऱ्यांनीच चालवलेला असतो त्यामुळे पाण्याची चोरी सुद्धा तिथे थांबल्या जाते. नंतर पाण्याचं जे आपण टॅरिफ असतं ते टॅरिफ सुद्धा देण्यामध्ये त्यांना आता काही प्रश्न नसतो, कारण आता त्याला प्रत्येकाला म्हणजे टेलेंटच्या शेतकऱ्याला सुद्धा पाणी मिळेल याची सोय या मार्फत केलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्या सगळ्या शेतकऱ्यांचीच असते. त्यात त्यांची गव्हर्निंग बॉडी असते आणि गव्हर्निंग बॉडी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात आणि याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे. कारण या वॉटर युजर असोसिएशनच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कंपल्शन आहे की महिलेला सुद्धा ती कमिटीमध्ये असायला हवी. म्हणून सर्वतोपरी जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाचं आहे जर इरिगेशन इफेक्टिव्हली व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये वॉटर युजर असोसिएशन ही स्थापन केली पाहिजे आणि त्याचं नियोजन स्वतः केलेलं पाहिजे. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाचा राजा आहे किंवा कणा आपण म्हणतो, तर तिथे किती छान पद्धतीने ही जबाबदारी किंवा प्राधिकरण आपली पार पाडत आहे. मॅडम, याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की सिंचन किंवा बिगर सिंचन वापरासाठी नव्याने निकष काही सुधारित केलेले आहेत तर त्यांचं महत्व काय आहे? जसं 2007 आपण पहिल्यांदा निकष काढले होते एंटायटलमेंट इश्युअन्सचे, त्याला 2015 रिवाईज केलं होतं इरिगेशन करिता आणि 2017 केले होते नॉन इरिगेशन. नॉन इरिगेशन म्हणजे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रीयलचे. त्याला आता 2025 आपण इरिगेशनचे पुन्हा रिवाईज केले आणि आता जुलै 2026 मी नॉन इरिगेशनचे निकष जे आहे सुधारित केले. आता ते याकरता केले कारण 2005 आपला ऍक्ट आला, 2011 तो रिवाईज झाला, 2016 रिवाईज झाला. टाइम टू टाइम वेगवेगळे आपले GRs आलेत, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आलेत. त्याच्यानंतर आपल्या पाण्याचे टॅरिफ जे आहेत ते पण 4 टॅरिफ आले, 2011 आले, 2018, 2022 आणि आता 2026 आले. तर जसजसं या प्रत्येक याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातं तसतसे नवनवीन संकल्पना आणि निकष त्याच्यामध्ये ॲडिशनल येतात. त्याला अपडेट करणं एंटायटलमेंटमध्ये फार गरजेचं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, आज नवीन टेक्नॉलॉजीज आलेली आहे. आजपर्यंत आपण वॉटर ऑडिट करतच नव्हतो, म्हणजे ती जरी कंपल्सरी असलं तरी वॉटर ऑडिट वॉटर बजेटिंग होत नव्हतं, मग ते कंपल्शन करणं. आज आपण जे पाण्याची क्वालिटी चेक करण्याचे जे ऑर्डर्स आता पास केले आहे पण त्याच्याशी रिलेटेड त्यांना सक्षमीकरणाचे जे निकष त्या एंटायटलमेंटमध्ये यायला हवे ते कुठेतरी टाकलेले नव्हते कारण ते आधी आलेले नव्हते. तर या सगळ्या अपडेशन होणं पण त्याच्यामध्ये फार गरजेचं होतं. आपल्याकडे फिजोमीटर हे जे होतं हे ग्राउंड वॉटरसाठी आहे. आता आपण सगळीकडे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी STP लावत आहोत. मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्यांना सुद्धा STP लावणं बंधनकारक आहे. आता सुरुवातीला ते तसं नव्हतं, मग आता त्याचे निकष कसे असतील तर ते आधीच्या निकषांमध्ये नव्हतं, तर त्याला इन्क्लूड करून आत्ताचे जे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते आपण त्या निकषामध्ये इन्क्लूड केलं, ते आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतं. तर म्हणून हे अतिशय महत्वाचे असतं की सध्याच्या तारखेला जे तुम्हाला निकष लागलेले आहेत ते तुम्ही कन्सॉलिडेटेडली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकता.
1: म्हणजे प्रत्येक वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी होत आहे. अगदीच. आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमध्ये

0: एवढंच पाणी देण्यात यावं हे का, आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
1: पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट द्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत अग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाणीच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ऍडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावा सुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं, तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते, दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ऍग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाठचाऱ्या खराब झाल्या तर पाठचाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं, म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर, तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 च्या ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्स कडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे जी आपण फक्त महाराष्ट्रातनं सुरू केली आणि बाकी कुठे देशात चालू असेल तर त्याची पूर्वकल्पना ऍक्च्युली आज मला नाही.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळची 7:40 झाली आहेत. श्रोत्यांनो, यानंतर थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गार्गे आणि

0: आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
0: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91.

0: 367 89 91 1800 267 7991. वेबसाइट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत.

0: वसंत देसाई यांच्या संगीत नियोजनात अलकनंदा वाडेकर यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं. नाटक होतं अमृत सिद्धी. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: बसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रीधर फडके यांच्या संगीत निर्देशनात सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आशा भोसले यांचा होता. श्रोत्यांनो, मिश्र गीतांच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राधा मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

राधा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा श्रोत्यांनो आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. सकाळचे ठीक 8 वाजले आहेत. सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आणि 8:30 मिनिटांनी मॉर्निंग न्यूज.

हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल.

0: now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi calls for greater adoption of water-saving technologies and learning from global best practices. Prime Minister Modi to hold talks with his Belgian counterpart, Bart De Wever, in New Delhi today. ISRO to launch Earth Observation Satellite EOS-05 from Sriharikota tomorrow. India's sovereign credit rating upgraded to A- with stable outlook by Japan Credit Rating Agency. Bombay High Court orders CBI probe into death of Disha Salian, former manager of late actor Sushant Singh Rajput. And in women's cricket, India to take on Hong Kong in the second Group A match of the 2020 Asia Cup in Dubai this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200. भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भारत आणि बेल्जियम दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. बेल्जियमचे पंतप्रधान भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर काल रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्याबरोबर बेल्जियमचे संरक्षण मंत्री थिओ फ्रँकेन उपस्थित असतील. भारतीय उद्योग महासंघाच्या भारत युरोपियन संघटना मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात ते आपले विचार मांडतील. भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने तसंच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण तसंच अक्षय ऊर्जा यांसारख्या परस्पर हितांच्या क्षेत्रामधील सहकार्य पुढे नेण्यासाठी यावेळी दोनही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढ आणि भविष्यातील पाण्याची गरज यांसारख्या वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संवेदनशीलता बाळगावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित पाण्याबाबतच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. पाणी बचतीचं तंत्रज्ञान स्वीकारावं, भारतीय उत्पादनाशी संबंधित घटकांना कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करावं, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनांचं आणि कार्यशाळांचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बचत गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची सरासरी रक्कम वाढवण्यासाठी तसंच वैयक्तिक स्तरावरील उपक्रमासाठी कर्ज रक्कम दुप्पट करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाईल. या बैठकीला रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड, केंद्रीय मंत्रालय, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर प्रमुख संबंधित संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशात आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत HPV लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील 10 लाख पात्र किशोरवयीन मुलींना HPV लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पात्र मुली आणि त्यांच्या पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर NB सिंग यांनी केलं आहे. सरकारच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची वेळेवर पूर्तता करण्याच्या एकूण क्षमतेबाबत दिल्या जाणाऱ्या मूल्यांकनात जपान क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलन विषयक श्रेणी एका टप्प्याने वाढवून A अशी केली आहे. रेटिंगमधील ही सुधारणा भारताची

आर्थिक वाढ, विकासाचा पाया बळकट करण्यात आर्थिक धोरणाची परिणामकारकता आणि आर्थिक प्रणालीची सुधारलेली सुदृढता दर्शवते, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ही सुधारणा झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यामधील फॉरेक्स स्वॅप सुविधेअंतर्गत गेल्या 31 ऑगस्ट पर्यंत 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन प्राप्त झालं आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल दिली. पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्य घसरत असताना डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून पासून विशेष फॉरेक्स स्वॅप सुविधा सुरू केली होती. रशियाने युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी दर्शवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणखी एक शिखर परिषद स्तरावरील चर्चा करण्यास आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेन युद्धविरामासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ट्रम्प आणि पुतीन यांची यापूर्वी ऑगस्ट 2025 अलास्का इथं भेट झाली होती. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 पोहोचली आहे आणि 4000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या पूर दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान भारताने पूरग्रस्त नेपाळमधील मदतकार्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. भारताकडून आपत्कालीन साहित्याची 5वी खेप काल नेपाळला पोहोचली असल्याचं नेपाळमधील भारताच्या राजदूतांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या विमानातून 5.5 टन आवश्यक औषधांसह बोगद्यातील बचाव कार्यासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांनी सज्ज असलेले 11 सदस्यांचं बचाव पथकही दाखल झालं आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी काल संसदेत बोलताना भारताचे आभार मानले. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची काल नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये एकंदर 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. देशातील रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी करण्यासाठी अधिक जनजागृती आणि वाहन चालवताना जबाबदार वर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 या प्रक्षेपकाद्वारे पहाटे 3 सुमारास उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. EOS-05 या उपग्रहामुळे पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक बळकट होईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी काल तिरुमला इथं दिली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान गेल्या 14 वर्षांपासून असलेली भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस

मेन्स यांच्या उपस्थितीत काल विविध क्षेत्रांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही

0: हवामान मध्य प्रदेश मधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 8:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो मराठी चित्रपट संगीत आता प्रसारित करीत आहोत.

पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. स्वर आशा भोसले यांचा होता, सुधीर मोघे यांचं गीत आणि संगीत सुधीर फडके यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत. गायक स्वर आहेत अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचे. जगदीश खेबुळकर यांच्या गीताला संगीत दिलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. अनिल अरुण यांच्या संगीत निर्देशनात हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा होता. श्रोत्यांनो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आता ऐकवित आहोत मोहित यांची मंजुळा या चित्रपटातील गीत. परत एकदा स्वर लता मंगेशकर यांचा आहे. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय अनिल मोहिले यांनी.

मोहितांची मंजुळा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेबूडकर यांचं हे गीत होतं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 9 वाजून 1 मिनिट झाला आहे. विविध भारती

0: अशा वेळेस घरातले कामं करून जात असताना ती बऱ्याचदा रात्रीचा स्वयंपाक करून सकाळी तो बांधून शिदोरी म्हणून ती तयार करून कुटुंबासाठी सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा तो ठेवते. आणि या आहारामध्ये सातत्याने वारंवार तेच तेच धान्य, तेच ते भाजी ह्याचा सुद्धा उपयोग होऊन विविध जे काही पोषण तत्व आहे त्याचा अभाव निर्माण होऊन तिच्यामध्ये व्याधी निर्माण झालेली अशी आपली ग्रामीण महिला सध्या आपल्याला दिसते.
1: पण आपल्या ग्रामीण भागातील या कष्टकरी महिलांचा, शेतकरी महिलांचा जर काळानुसार घेतला तर साधारणतः इथल्या ज्या पिकानुसार साधारणतः कोणकोणत्या प्रकारातील कामं आपल्या इथल्या शेतकरी महिला काम करत असतात?
0: आपल्या ज्या शेतकरी महिला आहे ज्यांना मी म्हटलं की जवळपास 72 ते 75% महिलांचा जो सहभाग आहे तो साधारणतः कापणीपासून म्हणजे सुरुवातीच्या अगदी पेरणीपासून तर तण काढणे असेल तर नंतर खत देणे असेल जे काही वाकून काम करण्याची ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग सगळ्यात जास्त आहे. आणि पारंपरिक पद्धतीचे किंवा पारंपरिक अवजारांचा अवलंब करून शेती काम करणाऱ्या महिला ज्या आहे यामध्ये सगळ्यात जास्त त्याच्यात आढळतात आहे. मग ते तुम्हाला अगोदर सांगते की पेरणी असेल किंवा खत देणं असेल किंवा निंदणी करणं असेल त्यानंतर कापणी असेल कापणीनंतर मग ते साठवणं किंवा त्याचे स्वच्छ धान्य करणं यामध्ये सर्वच जास्त सहभाग त्या शेतकरी महिलेचा आहे. आणि त्यानंतर मग प्रायमरी प्राथमिक स्तरावरची प्रक्रिया करणे म्हणजे निवडणे असेल चाळणे असेल याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग हा प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो.
1: शेतीमध्ये जी विविध प्रकारातील पिकं आपण घेत असतो त्या पिकांमध्ये त्यांचा सहभाग हा महत्वाचा आहे. प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणात आपली ही शेतकरी महिला, ग्रामीण भागातील महिला पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत त्यांचा सहभाग हा फार महत्वाचा आहे, मोलाचा आहे. पण सद्यस्थिती पाहता या ग्रामीण महिलांची सद्यस्थिती काय सांगते?
0: ग्रामीण परिसरामध्ये जेव्हा ही महिला विविध कार्यामध्ये सहभागी होते ती शेतीत असेल घरामध्ये असेल किंवा सामाजिक स्तरावर तर तिच्यामध्ये नेमकं अत्यंत कष्टिक स्वरूपाचं तिचं सगळं कामाची पद्धत लक्षात येतं. त्यासोबत तिचं आहार आणि आरोग्याबाबत अत्यंत प्रचंड अनास्था की त्याच्यावर फार काही तिचं अगदी लक्ष नसतं किंवा घराची रचना सुद्धा अशा पद्धतीची असते की तिचे स्वयंपाकघर अंधारलेल्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये फार काही हवेशीर नसणारी सगळ्यात शेवटी असणारी की जिचा अगदी बाकीच्या घरा रूमशी संपर्क नसणारा त्यामुळे तिला सुद्धा कसं कसं लवकर करू आणि लवकर मी आटपू या दृष्टिकोनातून ते सगळं तिची ती परिस्थिती आणि याच्यामध्ये अन्नाबद्दलचं दुर्लक्ष किंवा अज्ञान यामुळे होणारं आरोग्यामधल्या काही कमतरता होणाऱ्या निर्माण होणाऱ्या कमतरता ह्या सगळ्या त्या कुटुंबामध्ये आपल्याला आढळतात आणि विविध छोटे मोठे आजार तिथे कुठेतरी आपल्याला दिसून येतात.
1: मेहनतीचं काम करत असताना अनेक प्रकारातील आजार आपल्या शेतकरी महिलांना होतच असतात आणि याचाही सांभाळ याचाही उपाय करणं फार गरजेचं आहे. आणि काम करण्याबरोबरच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, आहाराविषयी जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. काम करणाऱ्या महिला आहेत, कष्टकरी महिला आहेत, ह्या शेतीमध्ये विविध प्रकारातील कामं करत असतात, कष्टाची कामं करत असतात. आणि होतं काय की ही सगळी कष्टाची काम करत असताना अनेक प्रकारातील व्याधी किंवा आजार या आपल्या शेतकरी महिलांना होत असतात. तर या आजाराच्या संदर्भात काय सांगता येईल?
0: आता या सर्व प्रकारचे म्हणजे मी प्रामुख्याने सांगितले शेतीमध्ये काम करत असताना त्या बसून करण्यापासून वाकून करणे आणि अगदी दोन्ही हातांचा वापर करून किंवा अगदी जास्तीत जास्त माल वाहताना डोक्याचा वापर करणे किंवा या सगळ्या गोष्टींचा आहारासुद्धा कुठेतरी कमतरता असणे याचा सगळा परिणाम तिच्या स्वतःच्या व्याधीवर दिसून येतो. ज्यामध्ये प्रामुख्याने सांध्यामध्ये त्यांना नित्य नियमानी वेदना होणे, कंबरीचं दुखणं, पोटऱ्यांमध्ये पेटके येणे, त्वचा नेहमी राठ किंवा कोरडी असणे, करपलेली असणे, चेहऱ्यावरचा वांग हे सुद्धा तिथे नेमकं आढळून येतं. हाताची किंवा पायाची नख कमजोर दिसून येतात, तुटलेली असतात किंवा त्यांची खोलगट असणारी असतात. नंतर आपण बघतोय की केस, त्यांचे केस सुद्धा अगदी त्याची वाढ खुंटलेली असतं, सातत्याने गळणारी केस असतात, अतिशय निस्तेज आणि तपकिरी कोरड्या स्वरूपाचे त्यांचे डोक्याचे केस असतात. डोळे सुद्धा की अतिशय कमजोर असते किंवा दृष्टी कमजोर झालेली असते. दातांना विविध विकार झालेले जडलेले असतात किंवा त्याचे दुखणे किंवा लवकर पडणे हे सुद्धा तिथे आपल्याला प्रामुख्याने जाणीव दिसून येतं. नंतर पाळीविषयक गर्भाचे सुद्धा विविध समस्या त्यांच्यामध्ये आढळून येतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहे या प्रामुख्याने सातत्याने प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक स्त्रीच्या वयामध्ये ती तरुण असो किंवा प्रौढ असो किंवा वार्धक्याकडे झुकलेली असो तिच्यामध्ये हे प्रामुख्याने आपल्याला लक्षणं आढळून येतात.
1: महत्वाची कामं करत असताना, कष्टाची कामं करत असताना, शेतीमध्ये राबत असताना बऱ्याचदा आहाराच्या बाबतीत निष्काळजीपणा करत असतात. पण आहार घेत असताना साधारण कुठल्या प्रकारातील आहार आपल्या या शेतकरी महिलांनी घेणं गरजेचं आहे? तर आहाराच्या बाबतीत

0: तो सकसार कसं असणं गरजेचं आहे?
1: आता आपण बघतोय की नेमकं हे सगळे जे लक्षणं आहेत त्यांची दिसतात, त्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने कॅल्शियमची कमतरता, जीवनसत्व अची कमतरता दिसतं, नंतर जीवनसत्व बी जे आहे रायबोफ्लेविन असेल त्याच्यामध्ये, व्हिटॅमिन बी सिक्स असतं, किंवा थायमिन बी वन जे आहे व्हिटॅमिनची कमतरता त्याच्यामध्ये दिसून येते, त्यासोबतच जीवनसत्व ई, जीवनसत्व क, अशा विविध जीवनसत्वांचा अभावाने त्यांच्यामध्ये हे सगळे लक्षणं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. त्यासाठी आपल्याला ते जीवनसत्वाची कमतरता भरून घेण्यासाठी नेमकं आहारामध्ये काय समाविष्ट करायला पाहिजे हे प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतलं तर निश्चितपणे या सगळ्या व्याधी तिच्या दूर होऊ शकतात.
0: खरं तर कोणकोणत्या जीवनसत्वांचा अभाव आपल्या या त्यांच्या आहारामध्ये आहे हे आपण सांगता आहात, याविषयी आपण बोलणारच आहोत. पण या ठिकाणी आपल्या आवडीचं गीत ऐकूयात. आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: काळ्या मातीत मातीत.
0: तर ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत.

0: परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ग्रामीण महिलांचा आहार आणि आरोग्य. डॉक्टर, खरं तर आपण अगदी सुरुवातीला सांगितलं की आपल्या आहारामध्ये किंवा कोणकोणत्या घटकांचा अभाव आढळून येत असतो, त्याच्यामध्ये जीवनसत्वांचा प्रामुख्याने अभाव आढळून येत असतो हे आपण सांगितलं, पण यावर मात करण्यासाठी नेमका कुठला आहार घेणं गरजेचं आहे?
1: आता समजा आपण कॅल्शियमची जर कमी आपण जर म्हटलं तर त्यांचे नेमके दात जर किडलेले आपण म्हटलंय की हिवाळा सुद्धा खूप थंडी सहन होत नाही आहे, अगदी थंडीमध्ये त्यांच्या कपाळावर घाम येतो आहे, छातीसारखी धडधडते आहे, वाताचा त्रास होतो आहे, झोप लागत नाही, चिडचिड जास्त होते, अशा वेळेस आपण बघतोय की हे कॅल्शियमच्या कमीचे असणारे लक्षण आहे. आणि त्यावेळेस आपल्याला दूध सारखं आहे, दुधाचे जे पदार्थ आहे हे निश्चितपणे आहारामध्ये समावेश, परंतु ग्रामीण क्षेत्रामध्ये दुधाची कमतरता किंवा दूध असलेले विकणे ह्या प्रकार आर्थिक दृष्टिकोनातून करत असल्यामुळे आपण दूध जरी नसेल पण दुधाच्या मधून जे आपल्याला कॅल्शियम मिळते त्याच्यावर पर्याय म्हणून आपण शेवगा असेल, तरोटा असेल, सुकं खोबरं असेल, कढीपत्ता आहे, चिंचेची पानं आहे, अशा पद्धतीचा वापर आपण निश्चितपणे जर केला तर कॅल्शियमची कमतरता आपण दूर करू शकतो. त्यानंतर आपण जर जीवनसत्व अ जे म्हणतो आहे ज्याच्यामुळे आपले केस रखरखीत आहे, चमक नाही आहे, सारखा कोंडा केसांमध्ये होतो आहे, गळतात आहे, नख ठिसूळ आहे, सारखी सारखी सर्दी पडसा होतो आहे, डोळ्यांचे विकार आहे किंवा रात्रीचा आपल्या डोळ्यांनी दिसत नसेल, संधिवात असेल, हाय बीपी आहे किंवा किडनीचा सुद्धा आजार असेल तर निश्चितपणे जीवनसत्व अ ची कमतरता आहे असं सांगायला हरकत नाही. त्यावेळेस जीवनसत्व अ ची कमतरता दूर करण्यासाठी आपण निश्चितपणे हिरव्या पालेभाज्या म्हणतो, पण प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्या आपल्याला बाराही महिने कशा ग्रामीण क्षेत्रामध्ये उपलब्ध होतील त्या दृष्टिकोनातून जर मी सांगते तर की अळू जी आहे, धोप्याची पानं जी आपण आता नुकताच पोळा आटोपला त्या पोळ्याचा मान म्हणून आपण त्यावेळेस ती भाजी करतो किंवा वडे करतो, परंतु एरवी सुद्धा याची डाळभाजी आपण निश्चित आपल्या आहारामध्ये समावेश केली पाहिजे. मधून मधून विड्याची पानं सुद्धा आपण खाल्ली पाहिजे. शेवग्याच्या पानांचा सुद्धा वापर जर केला तर त्याच्यामध्ये प्रचंड जीवनसत्व अ आहे. त्यानंतर आपण बघतोय की बीट असेल, गाजर असेल, मुळ्या असेल याची सर्व पानं निश्चितपणे बरेचदा आपण सलाद करताना ती फेकून देतो, परंतु या पानांचा वापर जर केला तर आपल्याला जीवनसत्व अ ची कमतरता निश्चित आपण आपल्या आहारामध्ये भरून काढू शकतो. आणि जी काही पिकलेला आंबा असेल किंवा कच्चा आंबा असेल जेव्हा तो सीझन असतो किंवा संत्री असेल तर याच्यामधून सुद्धा मुबलक प्रमाणात आपल्याला जीवनसत्व अ मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या घरामध्ये घरोघरी असणारं सोयाबीन, हे सोयाबीन तुम्हाला सर्वच जीवनसत्वांचं अगदी कमतरता भरून काढणारं आहे. हे सोयाबीन आपल्याला फक्त आपल्याला एक प्रक्रिया करून वापरलं तर आपण आपला आहार अतिशय समतोल आणि आपण सुदृढ बनवू शकतो.
0: घरी उपलब्ध असणारा जो आहार आहे फक्त त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला चांगला आहार कसा तयार करता येईल, त्याचा वापर कसा करता येईल हे आपण सांगितलं, पण आहारामध्ये पौष्टिकता आणि समतोल आहार असणंही तेवढंच गरजेचं आहे. कष्टकरी महिला आहेत, सगळ्यांच्याच घरी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतीलच असंही नाही. तर मग या सगळ्याच महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आहाराच्या बाबतीत त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी स्वतःच कसा निर्माण करावा?
1: आता हे सर्व ज्या कमतरता आहे या भरून काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा परवडेल आणि माझ्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा त्याचा रोजचा समावेश होईल आणि ह्या सगळ्या जीवनसत्वाची कमतरता दूर करून माझ्या असणारे जे काही लक्षणं आहेत ती दूर होण्यासाठी मला हे असं वाटतं की एक अतिशय चांगला असा आपल्याला शाश्वत असा स्रोत म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी परसबाग, पोषण परसबाग, जी तुम्ही फक्त वेल लावता, कारले दोडके हे सुद्धा वेल लावता, काकडी, परंतु त्यासोबत जर तुम्ही पालेभाज्या लावल्या, कंदवर्गीय म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गाजर असेल किंवा अगदी कांदा असेल, लसूण असेल, त्याच्यानंतर आपण बीट आहे, तर ही सगळ्या जे मुळं आहे याचे जर आपण लावले, एखादा मुळा जर आपण तो जरड होऊन त्याच्या बिया सुद्धा आपण राखीव ठेवल्या तर ते वारंवार आपल्याला परसबागेमध्ये लावता येईल. तर याची पानं जी ताजी ताजी असतात ती पानांचा वापर आपण थालीपीठामध्ये करू शकतो किंवा बेसन करताना सुद्धा बेसनामध्ये टाकून ते जास्त पौष्टिक आपण बनवू शकतो. तर अशा पानांचा वापर करून जे काही बीट रायबोफ्लेविन बीट12 जे आहे किंवा B1 जे आहे, जीवनसत्व ई आहे, ह्या सगळ्यांची कमतरता दूर करण्यासाठी आपल्याला या पालेभाज्यांचा निश्चित वापर करून आपण कमतरता भरू शकतो.

0: त्यासोबतच आपण पोषण परसबाग जो कन्सेप्ट नवीन आलेला आहे त्याच्यामध्ये आपण फळझाडांचा सुद्धा समावेश जर केला ज्याच्यामध्ये आपण आवळ्याचं झाड एखादं लावू शकतो किंवा लिंबूचं झाड लावू शकतो, कडीपत्त्याचं जे ते अगदी बहुवर्षाळू झाड आहे, एकदा लावल्यानंतर वारंवार तुम्हाला त्याचे पण पासून आपल्याला फायदा होऊ शकतो. नंतर शेवग्याचं झाड आहे तर हे झाड निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण समावेश केला पाहिजे, कडीपत्ताचा समावेश केला पाहिजे जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला भरपूर जीवनसत्व अ, कॅल्शियम, लोह याचा कमतरता आपण भरून काढू शकतो. तर जीवनसत्व क सुद्धा असणं आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे. नंतर आपल्या घरामध्ये जे काही कडधान्य आहे म्हणजे आपल्याला मोठ असेल, बरबटी असेल किंवा आपल्याला चणे असतील, तर हे जे आहे हे मोड आणून जर आपण आपल्या उसळीच्या माध्यमातून आपण वापर केला तर निश्चितपणे बी12 असेल ज्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याची आग असेल, खाज येणे, तोंड येणे, ओठ फुटणे, केस किंवा त्वचा तेलकट असणे सारख्या अकाली ज्या सुरकुत्यांनी आपण जे वृद्धत्वाकडे वळल्यासारखं दिसतो किंवा मोतीबिंदू किंवा रक्तक्षय होतो हे सगळे आजार आपण त्याच्यातून टाळू शकतो. तर तेव्हा आपल्याला हे सगळ्या विविध भाज्या ज्या आहे त्या पालेभाज्याच्या माध्यमातून, रानभाज्याच्या माध्यमातून आपल्या आहारामध्ये निश्चित त्याचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी आपल्या घरामध्ये परसामध्ये मागे किंवा पुढे किंवा शेतामध्ये छोटीशी गुंठ्याची जागा निश्चितपणे आरक्षित केली पाहिजे. याच्यामधून आपण ओवा, सोप, धने, जिरं हे छोटं क्या होणार ते आपण निश्चित टाकलं पाहिजे. तीळ सारखा गोष्ट ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, त्याची चटणी, जवस ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये जर करून एकदा करून ठेवल्या तर सातत्याने त्याचा उपयोग करून त्याचा वापर आपण करू शकतो.
1: म्हणजे आपल्या आहारामध्ये पौष्टिकता आणण्याबरोबरच तो समतोल आहार कसा असायला पाहिजे हे आपण सांगितलं. खरं तर महिलांच्या आहाराच्या बाबतीत त्याच्यावर उपाययोजना काय असणं गरजेचं आहे आणि आरोग्याच्या बाबतीत चांगलं सुदृढ आरोग्य राहण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हेही आपण सांगितलं, त्याच्यावर उपाय आपण सांगितलं. पण खरं तर महिलांच्या आरोग्याबरोबर आहाराबरोबर जे शेतीमध्ये कष्टाची कामं करत असतात ही शेतीमध्ये कष्टाची कामं कमी करण्यासाठी त्याच्यावर सुधारणा म्हणून आपण ज्या ज्या वेळेस ग्रामीण भागामध्ये फिरत असता, शेतकरी मेळावे घेत असता, एखादं नवीन उपक्रम असेल ते उपक्रम गावागावात राबवत असताना शेतीची कामं कष्टाची कामं कमी करण्यासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, तंत्र आहे, शेती अवजार आहे याचा वापर करण्याविषयी आपण सांगत असता का, बोलत असता का, हितगुज करत असता का?
0: निश्चितच मला असं वाटतं की ह्या कृषी विज्ञान केंद्रातून जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आमचं निश्चित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे महिलांसाठी जे काही सुधारित अवजार आहे त्याची कुठे ॲडव्हर्टाईज नसते त्याच्यामुळे त्यांना ते कदाचित ते माहिती नसतं, म्हणून त्यांचे नेमके शेतातील कष्ट किंवा घरातील कष्ट कसे कमी करता येईल अगदी कमी वेळामध्ये कमी ऊर्जा हे खर्च न करता त्यांनी पटकन कसं बनवता येईल किंवा ते काम कसं पूर्ण करता येईल हा दृष्टिकोन ठेवून त्यांना आम्ही विविध अवजारांची ओळख करून देतो. ज्याच्यामध्ये आपण बघतोय की नवीन सुधारित विळा जो आहे तो पंजाबराव कृषी विद्यापीठाचा असो की राहुरी कृषी विद्यापीठाचा असो तो अतिशय कमी वजनाचा आणि त्याला धार लावावी लागत नाही, अगदी सहज त्यांनी त्या कापणी करू शकतात किंवा खुरपणी सुद्धा करू शकतात, निंदण करू शकतात. त्यानंतर अगदी वाकून काम करताना त्यांना जो होणारा कमरीचा त्रास आहे किंवा जी ऊर्जा जास्त खर्च होते ही टाळण्यासाठी त्यांना सायकल कोळप्यासारखं सुद्धा सायकल उभ्यानी सहज नांगरणी करण्यासारखं कोळप सुद्धा महिलांसाठी तयार केल्या गेलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो आहे की जेव्हा त्या भाजी तोडतात तेव्हा ती भाजी तोडत असताना त्यांच्या हाताला ज्या लवेला बोटांना जे काही इजा होतात त्या बोटांच्या इजा टाळण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे काही विविध औषधांचा मारा केला असतो ते औषधं त्यांच्या बोटामध्ये न जाऊन त्यांच्या शरीरामध्ये त्याचा अगदी दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्या इथे एक सोयाबीन काढताना किंवा भाजी तोडण्यासाठी हातमोज्यांचा वापर कसा केला जाईल त्यासाठी आपण परभणी कृषी विद्यापीठाच्या हातमोज्यांचा सुद्धा प्रसार आणि प्रचार चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नंतर धारणी, चिखलदरा या ठिकाणी आपण महिलांना सांगून दाखवून आणि त्यांना वाटप करून सुद्धा आपण त्यातून त्यांना सांगितलेलं आहे. त्यानंतर कापूस वेचणी करण्यासाठी कापूस वेचणीचे कोट वापरले तर निश्चितपणे ते पारंपरिक पद्धतीने एक ती खंदाडी जी आहे ती अगदी डोक्यावर घेऊन त्या गाठ मारून त्याच्यामध्ये जे करतात तेव्हा त्यांना होणारा मानेचा, डोक्याचा आणि कमरीचा त्रास होतो तो टाळण्यासाठी कापूस वेचणी कोट जो आहे तो परभणी विद्यापीठाचा किंवा लुधियाना विद्यापीठाचा तो दाखवून त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना वापरण्यासाठी आपण त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता आपण बघतो धारणीकडे मका जास्त आहे तो मका तो काढताना ते पासीचा वापर करतात, अशा वेळेस मका सोलणी यंत्राचा सुद्धा वापर करून अगदी सहज त्याचे दाणे विलग करणे आणि ते दाणे विलग केल्यानंतरचे जे दाणे जे आहे ते जास्त भावाने सुद्धा विकले जातात किंवा त्याचा लगेच आपण दळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा वापर केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं यंत्र किंवा छोटंसं एक अगदी मॅन्युअली तयार करताना अगदीच

0: 70 रुपयाचं असं त्यांना मका सोलणी यंत्र आम्ही त्यांना परिचित करून देतो. मग भेंडी कापणीचं छोटंसं रिंग कटर जे आहे ते सुद्धा बोटामध्ये जर घातलं तर सहज त्यांनी भेंडी सुद्धा तोडू शकतात, वांगी सुद्धा कापू शकतात, जेणेकरून बोटाला इजा होत नाही. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे का होईना ते आम्ही त्यांना समजावून सांगतो. नंतर घरामध्ये काम करत असताना चुलीवर पारंपरिक पद्धतीने तांदूळ डाळ किंवा शिजवताना एकाच वेळेस पोषक तत्व अगदी संरक्षित राहून कुकरचा वापर कसा करायचा तो आम्ही धारवाड कृषी विद्यापीठाचा डब्यासारखा एक कुकर आहे जो सहज चुलीवर वापरू शकतो अशा पद्धतीचा कुकर आम्ही त्यांना ओळख करून दिलं. नंतर आपण अकोल्याच्या विद्यापीठाने विकसित केलेली जी अगदी तुरी तुराट्या आणि पराट्यांपासून आपण सहज तिने चुलीचा वापर जी निर्धूर चूल म्हणून आहे ती सहज शेतामध्ये सुद्धा ती स्वयंपाक करू शकते, सहज हाताळण्यासारखी राख पडणार नाही, सहज राख सुद्धा ती काढू शकते त्याच्यामधून, इतकी स्वच्छ आणि अगदी निर्धूर अशी चूल त्याचा सुद्धा आपण तिथे इंट्रोडक्शन करून देतो की तुमच्या याच्यामध्ये कमी इंधनामध्ये आणि कमी धुरामध्ये तुमच्या आरोग्यावर कुठे वाईट परिणाम न करता सहजतेने अन्न शिजवण्यासाठी वेगवेगळे ही उपकरणं सुद्धा त्याची सुद्धा आम्ही ओळख करून देतो. तर याचा वापर करून निश्चितच त्या महिलांचे श्रम कुठेतरी कमी केलेले असतात. त्यानंतर खवा करताना त्यांना जो होणारा त्रास आहे त्याच्यापेक्षा पनीर कसं तयार करायचं, त्या पनीर तयार करण्यासाठी CICE भोपाळची आम्ही पनीर मशीन त्यांना इंट्रोड्यूस करून दिली. त्यातून महिला सहजतेने पनीर तयार करतात आणि त्याचा पनीरचा त्यांच्या आहारामध्ये सोबतच त्या विक्री करून त्याच्यामध्ये आर्थिक अर्थार्जन सुद्धा करू शकतात. तर हे सगळे विविध ज्या काही उपकरणं आहेत त्यांचा वापर, सोयाबीनचा सुद्धा प्रक्रिया कशी करायची, त्या सोयाबीन पासून कितीतरी प्रकारचे पदार्थ कसे बनवायचे, ते आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी कुठल्या कुठले पदार्थ आपण करू शकतो, जेणेकरून हे सगळे जीवनसत्व जे आहे, प्रथिने आहे, प्रथिनाचा उत्तम स्रोत असणारा सोयाबीन आहे तो स्वस्त पण आहे आणि अतिशय पौष्टिक पण आहे, तर याचा सुद्धा वापर कसा करायचा याचे सुद्धा विविध प्रशिक्षण जे करवंद आता आपण सगळीकडे निघतात पण करवंदाचा फारसा वापर होत नाही, त्याच्यामध्ये लोह समृद्ध आहे, तर या करवंदाचा सुद्धा वापर करत असताना आपण त्याचे पदार्थ त्याचं मूल्यवर्धन कसं करायचं जेणेकरून आपण 12 महिने त्याचा वापर कसा करायचा या दृष्टिकोनातून विविध मोसमी फळं त्याच्यावर प्रक्रिया या माध्यमातून आपण त्यांना शिकवत असतो.
1: नक्कीच, म्हणजे शेतीमध्ये काम हलकं करण्यासाठी त्या विविध तंत्राचा वापर कसा करावा आणि ग्रामीण शेतकरी महिलांना आणि शेतीमध्ये राब राब राबणाऱ्या या शेतकरी महिला आहेत, ग्रामीण महिला आहेत, यांचाही शेतीमधील कष्ट कमी करण्यासाठी या शेती अवजाराचा कसा फायदा होत जातो हे आपण सांगितलं. एवढंच नाही तर त्या घरच्या घरी उपलब्ध असणारा जो आपला आहार आहे आहारामध्ये बदल करून सकस आणि पौष्टिक आहार कसा निर्माण करता येईल हेही आपण सांगितलं. तर ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपण आपल्या ग्रामीण भागातील महिलांचा आहार आणि आरोग्याविषयी माहिती दिलीत, मुलाखत दिलीत. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात ग्रामीण महिलांसाठी आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर प्रणिता कडू, प्रमुख गृह विज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र घातखेड जिल्हा अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. ही मुलाखत पुनर्प्रसारित केल्या गेली. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळ

0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 MHz. सकाळची 10:30 झाली आहेत. थोड्याच वेळात गीत गंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोत्यांनो आता प्रसारित

0: करीत आहोत गीतगंगा हा कार्यक्रम.
1: गीतगंगा
0: नमस्कार श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपलं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमात पहिलं वहिलं हे गीत आम्ही घेतलं आहे इरादा पक्का या चित्रपटातून. जावेद अली यांचा स्वर आहे, अश्विनी शेंडे यांची गीतरचना आणि संगीत निलेश मोहरीर यांचं.

राम लक्ष्मण यांच्या संगीत निर्देशनात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत. गुलछडी या चित्रपटासाठी स्वर दिला आहे आशा भोसले यांनी.

0: गुलछडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार होते जगदीश खेबुडकर, संगीतकार होते राम लक्ष्मण. श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: बसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

अनिल मोहिले यांच्या संगीत नियोजनात आता ऐकूया विवेक आपटे यांचं गीत हमाल दे धमाल. या चित्रपटातील हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी.

हा खेळ सावल यांचा या चित्रपटातील शीर्षक गीत आता ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांचं हे गीत आहे आणि संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात गंमत जम्मत या चित्रपटातील गीत आपण ऐकलत, युगल स्वर सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांचा होता. श्रोत्यांनो, गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमातील हे शेवटचं गीत आम्ही घेतलं आहे गुपचूप गुपचूप या चित्रपटातून.
1: मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.
0: सुरेश वाडकर यांचा स्वर आहे, मधुसूदन कालेलकर यांचं गीत आहे.

देहभान हरपले धुंधला तुझा मिटीत देहभान।

गुपचूप गुपचूप या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आणि श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त.

0: ಆಯ್ತು ಗಂಗಾ. गीतगंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. थोड्याच वेळात गीतगुंजन अंतर्गत नये तराने हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत नये तराने या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत आता प्रसारित करीत आहोत.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

गीत गुंजन या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भारत या चित्रपटातील गीत. स्वर अभिजित श्रीवास्तव आणि सहकाऱ्यांचा. गीतकार आहेत इर्शाद कामिल.

अक्किरा या चित्रपटातील गीत आता ऐकवित आहोत सुनिधी चौहान यांच्या स्वरात. मनोज मुंतसीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे विशाल शेखर यांनी.

दम लगा के हईशा या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. स्वर पॅपॉन आणि मोनाली ठाकूर यांचा होता. वरुण ग्रोवर यांच्या शब्दरचनेला संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी.

सिम्बा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीत होतं शब्बीर अहमद यांचं आणि हे गीत गायलं होतं नेहा कक्कड, मिका सिंग आणि कुमार सानू यांनी.

बागे टू या चित्रपटातील गीत आता ऐकूया. आतिफ असलम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीत आणि संगीत दिलं आहे अर्को प्रवो मुखर्जी यांनी.

सैफ असलम यांच्या स्वरात गीत आणि संगीत अर्को प्रवो मुखर्जी यांचं होतं. श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. सुरमा या चित्रपटासाठी स्वर आहे दिलजीत दोसांज आणि तापसी पन्नू यांचा.

जसलीन कौर रॉयल आणि अमित त्रिवेदी यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत अमित त्रिवेदी यांचं होतं आणि चित्रपट डिअर जिंदगी. श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता इश्क तेरा या चित्रपटातील शीर्षक गीत ऐकूयात. स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचे. मनोज यादव यांचं गीत आहे. संगीत स्वप्नील दिघे यांचं.

थ्री स्टोरीज या चित्रपटातील हे गीत आहे. गायक स्वर आहेत अरिजित सिंग आणि जुनिता गांधी यांचे. पुनीत कृष्णा यांच्या गीताला संगीत दिलं आहे. क्लिंटन सेरेजो.

प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. छिछोरे या चित्रपटासाठी स्वर तुषार जोशी आणि सहकाऱ्यांचा होता. बागी टू या चित्रपटातील गीत आता ऐकूया. अंकित तिवारी आणि श्रुती पाठक यांच्या स्वरात कुमार यांचं गीत आहे, संगीत गौरव रोशनी यांचं.

0: अंकित तिवारी आणि श्रुती पाठक यांनी गायलेलं कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत गौरव रोशिनी यांचं होतं आणि चित्रपट बागी टू या गीताबरोबरच गीत गुंत अंतर्गत नए तराने हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.

101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, यावेळी दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: द्या. प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट

0: लक्ष द्या.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मैत्रिणींनो, श्रावण महिन्याचे हे दिवस, त्यामुळे अगदी भरपूर मजेत आहात ना? या दिवसातलं उत्साही वातावरण आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं मैत्रिणी भेटतात, घरातही अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, छान घराची सजावट करतो. सख्यांनो, श्रावणात तर अगदी सणांची रेलचेलच असते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा, असं हे समीकरण आपल्याला परिचित आहे. त्यामुळे त्या त्या सणाला तो पारंपरिक पदार्थ अजूनही आपण हमखास करतो. सारेच सण हे ऋतूनुसार येतात आणि खरं तर हे पारंपरिक पदार्थ बनवण्यामागे देखील शास्त्रीय दृष्टिकोन दडलेला आहे. हे सर्वच पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक असतात. सख्यांनो, दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलते. आपला बराच वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात जातो, बऱ्याचदा तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याचं सुद्धा राहूनच जातं. मैत्रिणींनो, वय कोणतंही असो, आपला आहार पोषक घटक द्रव्यांनी परिपूर्णच हवा. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या डाळी, कडधान्य, पालेभाज्या, हंगामी फळं यांचा योग्य वापर करून आपला आहार पौष्टिक बनवता येतो. मैत्रिणींनो, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू आहे. चला तर या निमित्तानं आपलं जेवणाचं ताट विविध रंगी सजवूया, सुदृढ कुटुंब सुदृढ समाज बनवण्याचा प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हटलं की हमखास ठरलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे मंगळागौरीचे खेळ. ठिकठिकाणी हे खेळ रंगतात आणि साऱ्या जणी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात. मैत्रिणींनो, हे खेळ देखील आपला पारंपरिक ठेवा आहे. खेळ खेळताना शारीरिक व्यायाम होतो, शिवाय अनेक जणी आपल्या सोबत असल्यानं खेळ खेळायला भरपूर मजा येते, शरीरही लवचिक राहतं. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांना. त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू आणि विश्व आशियाई योगासन क्रीडा विजेत्या धनश्री लेकुरवाळे यांच्याशी गप्पा करणार आहोत. त्या म्हणतात की निरोगी आरोग्यासाठी योग साधना ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभर रोज केली पाहिजे. भारतासाठी 23 पेक्षा जास्त पदक जिंकलेल्या धनश्री लेकुरवाळे या आपल्या नागपूरकरांसाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून योगाभ्यासाला सुरुवात करणाऱ्या धनश्री लेकुरवाळे यांनी योगामध्ये आपला ठसा उमटवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं त्यांनी जिंकलीत, पुरस्कारही त्यांना मिळालेत. मैत्रिणींनो, आज 200 पेक्षा जास्त मुलांना त्या योगाभ्यासाचे धडेही शिकवत आहेत. तर अशा या योगा इंटरनॅशनल खेळाडू असणाऱ्या धनश्री लेकुरवाळे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत. तेव्हा सर्वात आधी धनश्री लेकुरवाळे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: धनश्री ताई, आज जिथे तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकलेली आहेत, अनेक पुरस्कारांच्या मानकरी तुम्ही आहात, खरंच आम्हा नागपूरकरांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही की तुम्ही एक योगा इंटरनॅशनल खेळाडू आहात. आणि आज तुमच्याशी गप्पा करताना खरंच खूप छान वाटतंय. तर धनश्रीताई, सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. योगाभ्यासाची सुरुवात तुम्ही अगदी वयाच्या लहानपणापासून केली आहे, तर इतक्या लहान वयात योगाकडे तुम्ही कशा वळलात, कशी प्रेरणा मिळाली की तुम्ही याकडे वळलात?
2: माझ्या घरी ना लहानपणापासून मी बघितलं होतं की स्पोर्ट्स एक कल्चर असतं ना प्रत्येक फॅमिलीचं, तर लाईक माझ्याकडे स्टडी प्लस स्पोर्ट्स असं दोन्ही पण मी कल्चर बघितलं होतं. सो पॅरेंट्स असं इच्छा होते की मुलांनी स्टडी बरोबर स्पोर्ट्स करावाच. तर आम्ही लहानपणापासून नेहमी आम्हाला म्हणजे मला वाटतं की आम्ही 2 वर्षाचं होतो तेव्हापासून व्हॉलीबॉल म्हणजे खेळायचं नाही पण ऍटलिस्ट तुम्ही ग्राउंडवर जायचं, कारण मुलांना सवय तेव्हाच लागते जेव्हा ते बघतील. माझ्या आई आणि बाबांचं नेहमी हे होतं की कंपल्सरी नाही की तुम्हाला खेळायचंच आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही मैदान उतरून जेव्हा तुम्ही बघाल की बाकी सगळे कसे तेव्हा बरोबर तुमच्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल. आणि असं करता करता मी बघितलं की व्हॉलीबॉल, मग त्याच्यानंतर स्विमिंग आणि नंतर मग योगा, असं करत करत मग ते बघता बघता योगामध्ये हे करिअर माझं आता बघता बघता 24 वर्ष झाले आणि याच्यामध्ये मी 24 वर्षापासून

0: आले. साधारण किती वर्षांपासून असं वाटलं तुम्हाला की
1: आम्हाला वाटतं मी 6 वर्षाची असेल, म्हणजे त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती 6 वर्षाची असताना. आणि तेव्हा तर आपण बघतो की योगा म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं ऍज अ स्पोर्ट्स म्हणून. आणि अशा वेळी पॅरेंट्सचा इतका चांगला सपोर्ट मिळणं, कारण प्रत्येक जण पॅरेंट्सला योगामध्ये काय करिअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली व्हॉलीबॉल प्लेअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली स्विमर आहे, तू काय योगामध्ये टाकतोय, याच्यात काही फ्युचर नाहीये. पण मला आता सांगताना खूप प्राऊड वाटतं की बघा, जर तेव्हा जर मी हा जर करिअर चूज नसता केला तर आज धनश्री लेकरुळ हे मार्केटमध्ये नाव कोणाला माहितीच नसतं. कारण कुठल्या तरी डिफिकल्ट यांनी आपण सुरू करतो, पण त्याचंच मला वाटतं की फळ जे असतं ते खूप छान मिळतं. आणि आज आपण योगाला पण बघतोय किती चांगला एक दर्जा मिळाला आहे, आणि त्यामध्ये आपलं नाव असणं तर मला एक खूप प्राऊड फिलिंग वाटतं.
0: खरंच आहे. धनश्रीते, रोजचा सराव कसा असायचा तुमचा, मग जेव्हापासून तुम्ही योगाला सुरुवात केली तेव्हा?
1: स्टार्टिंगला कधी माझ्या आईने इतकं प्रेशर केलंच नाही की ठीक आहे, कारण योगा म्हटल्यानंतर हा पूर्ण फ्लेक्झिबिलिटीचा गेम आहे. आणि माझं हे नॅचरली खूप फ्लेक्झिबिलिटी नव्हती, तर आर्टिफिशियल प्लस नॅचरल याचा युज करून माझ्या आईने मला काही टेक्निक शिकवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी पुढे केलंय. तर त्याच्यानंतर डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. मी बघितलं कुठला पण तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहे, तुमचा स्टॅमिना चांगला असला पाहिजे, तुम्ही काय खात आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, हे पण खूप मॅटर करतं. कारण भरपूर प्लेयर्स असे आहे की त्यांना प्रॉपर डाएट प्रोटीन्स हे नाही मिळत, तर आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवलं होतं. आणि मेन होतं की ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी तन मन याने तुम्हाला प्रॅक्टिस सराव करावा लागेल. कारण कुठलाच प्लेअर हा एका दिवशी प्रॅक्टिस करून पुढे जात नाही. तर माझे प्रोफेसर असल्यामुळे ते नेहमी आम्हाला सांगायचे की नाही बघा, तुम्हाला जसं शाळे मध्ये वर्षभर अभ्यास कराल तेव्हाच जाऊन त्याचा रिझल्ट चांगला भेटणार. सेम तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये पण, कारण लहान असताना कसं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि जनरली असं फ्रेंड्सने सांगितलं तर पटकन कळतं. तर आमची आई आमचे फ्रेंड्स बनून, म्हणजे पॅरेंट्स मी बघितले आहे की प्रॉपर, कारण आता जर मी म्हंटल इथून जर 30 वर्ष आधीचे पॅरेंट्स, त्यांचं कधी होतच नाही की मुलांनी स्पोर्ट्स कडेच जायला पाहिजे. पण आमचे पॅरेंट्स हे आमचे पहिले फ्रेंड्स बनले आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की जितके चांगली आपण प्रॅक्टिस करू किंवा जितकं चांगलं फोकस करून आपण या गोष्टीकडे जाऊ तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटणार आहे. आणि आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं शिकवलं होतं योगामध्ये. आणि ती सुरुवात झाली आणि मी बघते आहे की खूप गोष्टी या मॅटर करतात. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण दिनचर्या आपली ही खूप मॅटर करते. तर आईने प्रॉपरली सकाळी उठण्यापासून रात्रीपर्यंत तुमचा आहार, तुम्ही झोप किती तासाची घ्यायची आणि सराव किती तासाचा करायचा, हे सगळं आम्हाला प्रॉपरली शेड्यूल करून दिलं.
0: अच्छा, म्हणजे असं म्हणतात ना की यशस्वी माणसाच्या मागे एक मेंटॉर असतो, एक गुरु असतो. आईचा सर्वात मोठा हातभार आहे असं मला वाटतं.
1: हो, आई आणि बाबा डेफिनेटली. कारण त्या काळी मुलींना बाहेर पडू देणं आणि त्या काळी एक असं क्षेत्र निवडू देणं ज्याच्यात लोकांचा अपोज होता, तर मी म्हणेल सगळ्यात मोठी सुरुवात घरच्यांनी चांगल्याने केली होती. तर सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी ते आहे या क्षेत्रात.
0: खरंच आहे, म्हणजे घरच्यांची सोबत होती आज म्हणून तुम्ही इथवर पोहोचला आणि तुमची मेहनत सुद्धा, हे खूप गरजेचं आहे. तर धनश्रीताई, भारतासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पदकं जिंकलेली आहेत, तेव्हा या सर्वांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी कोणती?
1: मी म्हणेल की प्रत्येक प्लेअरसाठी इंटरनॅशनल लेवल हे सगळ्यात महत्वाचं असतो. आणि मी तर 2013 पासून इंडियाला रिप्रेझेंट करते एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तितक्याच लेवलची होती. फक्त प्रत्येक कॉम्पिटिशन माझ्यासाठी टास्क खूप वेगवेगळे होते. कारण एक प्लेअर म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये इंजुरी होणारच आहे. कारण कुठलाच प्लेअर मला वाटत नाही विदाउट इंजुरी त्याला कधी तो डायरेक्ट मेडल घेऊन आला असेल. तर माझं आणि एक इंजुरीचं खूप मोठं एक मी म्हणेल आमचं खूप चांगली फ्रेंडशिप होती की जेव्हा जेव्हा माझी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन यायची तेव्हा माझ्याजवळ काहीतरी इंजुरी असायची, पण त्याला घेऊन पण एक नवीन कॉम्पिटिशन नवीन एक्सपिरियन्स होता. त्यामुळे प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची होती.
0: अच्छा, पण तरी अशी एखादी आठवणीतली असेल ना की जी आजही आठवत असेल की नाही हे सर्वात मोठं काम होतं माझ्यासाठी, आठवतं का असं काही?
1: हो, जेव्हा मी 2014 मला एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो माझा. आणि डेफिनेटली एक दुसरा पण एक्सपिरियन्स आहे आफ्टर मॅरेज, कारण तो सपोर्ट पण खूप गरजेचा असतो आफ्टर मॅरेज. तर मी दोन्ही पण सांगेल. तर पहिला तर माझा एक्सपिरियन्स होता 2014 जेव्हा मी सेकंड टाइम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेले होते. तर त्यावेळी जेव्हा मी दिल्ली एअरपोर्ट पासून आम्ही सिओलला, आमचं साऊथ कोरियाला कॉम्पिटिशन होती, मी ज्यावेळी सिओलला जात होते त्यावेळी मला फक्त सगळेजण होते धनश्री तुझ्यासाठी काहीतरी न्यूज आहे. तर मी त्यावेळी लहान होती आणि मला असं वाटायचं की 2013 मी थोडं शांत होती, पण 2014 कसं आपण आता सेकंड टाइम टीम

0: आहे तर लाईक असतं एक वेगळं काहीतरी असतं की ठीक आहे हम भी वो असेल लाईक असं असतं. तर मी खूप बदमाशी करायची, तर आय थॉट की पक्का मला तिथे गेल्यानंतर आता काहीतरी लाडू भेटणार आहे. पण तो तसं नव्हतं. मी जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर उतरली तिथून तर व्हेन्यू पर्यंत प्रत्येक स्क्वेअर मध्ये धनश्री लेकरुवायचे बॅनर लागले होते. आणि मला वाटते खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्या देशात आपले बॅनर्स लागणं आणि तो आनंद खूप वेगळा असतो. पण फॉरेन मध्ये गेल्यानंतर तुमचं सिम पण असं काम करत नाही लगेच की तुम्ही घरी जाऊन तो आनंद पहिले सांगावा फोनवर की नाही नाही माझे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स लागले आहे. तर माझ्यासाठी ते खूप छान आणि एक म्हणजे खूपच चांगलं अभिमानास्पद म्हणेल मी त्याला, तो एक खूप चांगला हे होता. आणि सेकंड गोष्ट आहे ती बघा प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हंटल आई बाबांचा असा सपोर्ट महत्वाचा आहे, तसंच मला वाटतं आफ्टर मॅरेज कुठल्या पण मुलीसाठी तिच्या लॉस फॅमिलीकडचा पण सपोर्ट खूप महत्वाचा आहे. गंमत तर माझी ही होती की माझं नोव्हेंबरला लग्न झालं आणि 3 दिवसांनंतरच लगेच माझी एक स्टेट कॉम्पिटिशन होती आणि ती खेळल्यानंतरच मला इंटरनॅशनलला चान्स मिळणार होता. सो ज्या दिवशी माझ्या आईच्या घरची कथा होती तर मी कथा फिनिश करून लगेच माझ्या कॉम्पिटिशनला निघणं, जनरली मुलीची मेहंदी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी बघितलं की जाऊ देत नाही, आणि मी कॉम्पिटिशन त्याच्यात खेळून पण मेडल घेऊन जेव्हा वापस आली आणि तिथून माझी ती एक नवीन फॅमिली सोबत जी सुरुवात होती ती खूप चांगली होती. आणि त्यांच्यासोबत मी आत्ता लास्ट इयर 2025 ला एशियामध्ये गोल्ड मेडल घेऊन आला. तर मला वाटतं जेवढे आई बाबा महत्वाचे आहेत तेवढे लॉसकडचे फॅमिली किंवा हस्बंडचा सपोर्ट हा सुद्धा मला 3 दिवसाच्या लग्नानंतरचा खूप महत्वाचा होता.
1: आणि खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही की या सगळ्यांची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळतीये. तर आता तुम्ही गोल्ड मेडल बद्दल पण बोलला, तर जेव्हा तुम्ही आशियाई योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावला तेव्हाचा अनुभव काय सांगता येईल? कारण एक तो खूप प्राऊड फील होता त्यावेळी ना, तो अनुभव वेगळा असतो.
0: हो, आपण बघितलंय की जसं आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक्स या सगळ्यामध्ये प्रत्येक प्लेअरचं एक असतं की मेडल मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप झटपटी करतो एक कुठला पण प्लेअर, कारण त्याचं ड्रीमच हे असतं की आपण ऑलिम्पिक्स पर्यंत जायला पाहिजे. तर सध्या आमच्या या योगामध्ये ऑलिम्पिक्स नाहीये, पण डेफिनेटली 2036 ला ऑलिम्पिक मध्ये योगा येणार आहे. तर प्रत्येकाचा एम डेफिनेटली 2036 राहणारच आहे. पण एक अनुभव जेव्हा मला वाटतं मेडलच्या आधी पण जे ब्लेझर भेटतं इंडियाचं तो लोगो लागलेलं, आपण साधे किती पण ब्लेझर घालू पण तो एक म्हणजे स्पीचलेस आपण कधी होणार नाही, पण एका इंडिया लिहिलेलं ब्लेझर जेव्हा तुम्हाला कोणी घालून देतं ते खूप महत्वाचं होतं. कारण त्यानंतर तुम्ही फक्त नागपूरकर राहत नाही किंवा महाराष्ट्र राज्याचे राहत नाही, तुम्ही रिप्रेझेंट करता आपल्या देशाला. तर हे खूप एक वेगळं अभिमान होतं. आणि देशासाठी खेळणं म्हणजे एक आपलं एम असतं की नाही कुठल्या पण देशात गेल्यानंतर आपण आपल्या देशासाठी मेडल घेऊन येणं. तर माझे प्रत्येक ठिकाणी हेच राहायचं की मी जेव्हा खेळते आणि आईचं नेहमी असायचं की जो तुला चान्स मिळतोय ना तो लास्ट चान्स म्हणून युज करायचा आणि मेडल घेऊन यायचं. जितकं तुझं 100% आहे ना ते देऊन ये, मग ते 2-3 दिवस तुझे चांगले गेले ना मग तुझं वर्षभर चांगलं जाईल. आणि डेफिनेटली या गोष्टी आई नेहमी मला असं आई आणि बाबा चांगल्या चांगल्या गोष्टी अशा होत्या की ते सांगायचेच. आणि त्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला 2013 ला मी गोल्ड मेडल घेऊन आली तो आनंद खूप जास्त वेगळा होता. कारण फर्स्ट टाइम इंडियाचं ब्लेझर, देन ती जिम्मेदारी, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जण होते की तू पहिल्यांदा जाते होईल का तुझ्याकडनं लाईक असतं
1: प्रेशर असतं का,
0: खूप प्रेशर होतं. पण मला वाटतं की योगाचा इतका बेनिफिट होतो ना आपल्याला, काही प्राणायाम किंवा आपल्या आजूबाजूला जे आपले कोचेस असतात ते चांगले पॉझिटिव्हिटी आपल्याला किती देतात हे पण एका प्लेअरसाठी खूप मॅटर करतं. तर सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आणि टाय होणं कुठल्या प्लेअर सोबत जो आतापर्यंतचा एशियनचा मेडलिस्ट आहे अशा प्लेअर सोबत टाय होऊन जेव्हा तुम्हाला मेडल मिळतं तर मला वाटतं फक्त डोळ्यातून अश्रू येतात, कारण तो खूप अविस्मरणीय क्षण आहे.
1: खरंच आहे, अभिमानाचा क्षण आमच्यासाठी पण असतो. आणि धनश्री ते जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता दुसऱ्या देशांमध्ये, जेव्हा तुम्ही जाता देशाबाहेर किंवा देशात जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता तेव्हा आणि योगासनांचं महत्व पटवून सांगता तेव्हा एक भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं जातं बाहेर?
0: मी तर म्हणेन भारतीय लोकांची बाहेर योगासनासाठी खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आपण फॉरेन मध्ये जर आपण बघितलं ना तर सगळ्यात जास्त आपले इंडियन लोक आहेत जे योगा शिकवतात. म्हणजे योगा म्हटल्यानंतर हा मूळ भारताचाच आहे. आणि इथली जी टीचिंग टेक्निक्स आहे किंवा इथल्या खूप सगळ्या ज्या टेक्निक्स आहे ना ते फॉरेनरला अट्रॅक्ट करतात. आता बऱ्याचदा मी पण काही सेशनसाठी जाते किंवा काही, तर मी बघितलंय की त्यांना एक अट्रॅक्शन वेगळं इंडियनचं.

0: पण योगा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ माहिती आहे, आपल्याला भरपूर गोष्टी त्याच्या माहिती आहे, आणि आपल्या इथलं म्हटल्यानंतर आपली ती जिम्मेदारी आहे की सगळीकडे म्हणजे त्याचा प्रसार करायला पाहिजे. तर एक खूप चांगल्या पद्धतीने ते लोक आपल्याला घेतात. आणि मी म्हणेल की यंगस्टर साठी तर खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी सध्या आहे या क्षेत्रामध्ये.
1: की आता सध्या म्हणजे तरुणांसाठी काय सांगणार की तरुणांना सुद्धा योगा याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, त्यांनी एक करिअर म्हणून पण बघता येईल का त्यांना?
0: डेफिनेटली मी म्हणेल की बघा, योगामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यात प्रॉपर तुम्ही मास्टर की करा. कारण काय होतं ना, आपण बघतो की योगा तर हाच गार्डनमध्ये पण आहे, ऑनलाईन बघून बरेच जण शिकतात. तर मला असं वाटतं की तसं न शिकता कुठून तरी आपण प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. कारण योगासनाचा जो कुठला तुमचा गाईड असेल तो एक डॉक्टर लाईकच आहे. कारण आता माझ्या इथे पण आमचे सेंटर्स आहे, तर आम्ही बघतो की आमच्या सेंटरमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे, लाईक 4 वर्षापासून तर एजेड पण आहे. आणि आज बघितलं तर प्रत्येक लोकांना वेगवेगळे आजार आहे. तर या आजारांवरती जर तुम्हाला काम करायचं आहे किंवा तुम्हाला जर योगा स्टुडिओ करायचं आहे किंवा तुम्हाला परदेशाच्या बाहेर जायचं आहे, तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की उठून जर कोणी पण योगा शिकवत आहे त्याला प्रॉपर नॉलेज नाही राहणार, आणि अशा वेळी आपण मग काय म्हणतो की योगासनाने काहीच फायदा होत नाहीये. तर का होत नाहीये? कारण समोरच्याला तितकं नॉलेज नाही. म्हणून मी म्हणेल की जेवढे पण यंगस्टर्स आहे, तुम्हाला जर या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर प्रॉपर ठिकाणी जाऊन तुम्ही गाईडलाईन घ्या, ते कसं शिकायला पाहिजे आणि कसं ते अप्लाय करायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचे डिसिजेस हे वेगवेगळे राहील, त्याचं एज सुद्धा मॅटर करतं, भरपूर गोष्टी मॅटर करतात. त्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन जर तुम्ही बाहेर जाल तर मी म्हणेल तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज खूप सगळे आहे, किंवा भरपूर ठिकाणी भरपूर चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी यंगस्टरसाठी आहे.
1: खरंच. तर धनश्रीताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया. पण आपल्या या कार्यक्रमात आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला जे गाणं आवडतं ते आपण बघितलं केसरी मूवी, त्यामधलं वे माही.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया परत आपल्या या मुलाखतीकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी धनश्री लेकुरवाळे यांच्याशी आज आपण गप्पा करतोय. तर धनश्री ताई, आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण हल्ली बघतो की योगा फॉर्म मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आजकाल लोक करतात आहे.

0: जे वेगवेगळ्या पद्धतीने योगा करतात ते म्हणजे हल्ली आपण बघतो झुंबा आहे आणखी बरेच प्रकार सध्या आलेले आहेत तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
1: बघा मला असं वाटतं कुठेही पण जा पण तुम्हाला बेस हा योगाचा करता यायला पाहिजे किंवा त्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. आता आपण बघतो की फॉरेन मध्ये कल्चर आहे बियर योगाचा, तर डेफिनेटली मला वाटत नाही ते इंडियामध्ये त्या पद्धतीने घेतल्या जाईल, है ना. तर असे तर किती सगळे फॉर्म आपल्याला, मला जो वाटेल मी तो फॉर्म योगाचा आपण करू शकतो. पण मेन आहे तुम्हाला अष्टांग योग हट योग याबद्दल प्रॉपर जर नॉलेज असेल तर तुम्ही कुठलं पण फॉर्म त्याला व्हेरिएशन करू शकता. पण झुंबा मध्ये पण ज्याला नी पेनिंग आहे तो करू शकणार नाही. पण योगा हा एक असा आहे की हा कोणी पण करू शकतो, फक्त टर्म्स अँड कंडिशन नुसार त्याचे वेगवेगळे टाइप्स आपण जसं तुम्ही बोलला तसं आपण त्याला करू शकतो.
0: अच्छा, तर यानंतर मला असं विचारायचं आहे धनश्रीते की तुम्हाला अनेक पुरस्कार आता मिळालेले आहेत इतक्या तुमच्या या कारकिर्दीमध्ये, तर तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
1: बघा माझं कधी पुरस्कारासाठी नाही, माझं एक नेहमी असायचं आपण आपला 100% द्यायचा, पुरस्कार किंवा जे आपल्याला फेम असतं ते ओपअप मिळत असतं. मला वाटतं तुम्ही फक्त कर्म करा फळ मिळेल असं त्याचं आपण म्हणतो. पण जेव्हा आपले लोक शाबासकी देतात किंवा त्याचा आशीर्वाद म्हणून पुरस्कार देतात तर त्याचा आनंद पण हा खूप वेगळा असतो. आणि फक्त आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला, आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला म्हणा, एक वेगळा अभिमान असतो की नाही माझी मुलगी आहे. तर एक त्याच्यामध्ये पण एक आनंद जो आपल्यासोबत दुसऱ्यांना पण मिळतो तर मला वाटतं तो पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो.
0: खरंच आहे, कमी वयात एवढं मोठं यश बघताना कसं वाटतं?
1: मी तर म्हणे मी आता पण छोटीच आहे कारण माणूस प्रत्येक याला शिकत असतो. मी प्रत्येक कॉम्पिटिशन मधनं काहीतरी नवीन शिकत असतोय आणि मला वाटतं तो शिकणं लाईफ टाइम तुमच्या शिकण्याची जिद्द असणं हे खूप मॅटर करतं. माणूस तेव्हाच कुठल्या पण करिअरमध्ये पुढे जाईल. जर मी म्हणेल की नाही झालं मी सगळं काही आहे तर मला वाटतं की आपण इम्प्रूव्ह नाही करू शकणार. आणि सध्याची जनरेशन अशी आहे की मी एक किंवा दोन वर्ष जरी गॅप घेईल आपल्या करिअरमध्ये तर माझ्यानंतर कुठले तरी दुसरे येऊन तो पुढे चालला जाईल. तर सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: खरंच आहे, आता तुम्ही म्हणाले की सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं अगदी गरजेचं आहे. तर तुम्ही 200 वर विद्यार्थ्यांना तयार करत असता स्पर्धेसाठी आणि तुम्ही अनेक मुलांना योगासनाचे धडे देतात, तर त्याबद्दल काय सांगणार?
1: बघा आमचं योगा लाईफ सेंटर म्हणून आहे. आमच्या इथे आम्ही बघतोय की फॉरेनचे पण क्लायंट्स आहे किंवा फॉरेनचे पण लहान मुलं आमच्यासोबत कनेक्टेड आहे. एक माझं कनेक्शन ना लहान मुलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबर खूप चांगलं आहे. आता इतक्या जणांना एका व्यक्तीने ट्रेन करणं डेफिनेटली शक्य नाही आहे. तर माझ्याकडे काही स्टाफ आहे जो आम्ही खूप वर्षांपासून जे माझ्यासोबत काम करतात आहे, ऑलमोस्ट त्यांना 10 वर्षांपेक्षा जास्त झालाय. अशा सगळ्यांच्या हेल्पिंग्समुळे मला असं वाटतं की 200 वरती लोकांना डेली शिकवणं हे खूप महत्वाचं आहे. पण त्यांना पण प्रॉपर नॉलेज देऊन शिकवणं हे महत्वाचं आहे. तर या सगळ्यांसाठी मी म्हणेल की माझे जे सोबत जे आहे तर त्यांचं पण खूप खूप मी थँक्यू म्हणेल. कारण एक व्यक्ती कुठलाच पुढे जाऊ नाही शकत जोपर्यंत त्याला सगळ्यांची साथ मिळत नाही. तर माझा स्टाफ आणि आम्ही असं मिळून आम्ही डेली 200 वरती लोकांना तयार करतो.
0: बरोबर. बरं, येणाऱ्या पिढीला आणि आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्याबद्दल काय संदेश देणार आणि योगाकडे करिअर म्हणून कसं बघता येईल?
1: बघा मी म्हणेल की जनरली आपण योगा करतोय फक्त तो चांगल्याने करा, म्हणजे बरोबर पद्धतीने करा. आणि जी नवीन जनरेशन आहे स्पेशली आता जी नवीन आपल्या नंतरची ज्या जनरेशन आहे प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. लहान मुलांना आपण बघतो थायरॉइड आहे, गर्ल्समध्ये पीसीओडी पीसीओचं प्रमाण खूप जास्त वाढले आहे, लेडीजमध्ये पण खूप लवकर मोनोपॉज येतो आहे, किंवा जेंट्समध्ये पण थायरॉइड किंवा ओबेसिटी हार्ट अटॅक हे प्रमाण आपण बघतो की आता खूप जास्त कम्पेअर टू पहिलेपेक्षा. ही आपली सगळी लाईफस्टाईल आहे ज्याचे आपले साईड इफेक्ट आपल्याला होत आहे. मग तुम्हाला डेली लाईफ मध्ये योगा किती महत्वाचा आहे आणि किती तुम्ही करून घेता. बघा प्रत्येकाजवळ फोन आहे, आपण फोन बघण्यामध्ये एक तास प्रत्येक जण द्यायला तयार आहे आजच्या जनरेशन मध्ये. पण तोच एक तास आपण जर मैदानात किंवा स्वतःच्या हेल्थसाठी जर केला तर मला वाटेल त्याचा बेनिफिट हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही हेल्दी आहात ना तर तुमची फॅमिली हेल्दी आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही दुसऱ्यांपासून नाही, सुरुवात ही स्वतःपासून आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि स्पेशली मी मुलगी म्हणून मी सांगेल की प्रत्येक मुलीनी करायला पाहिजे, कारण जर मुलगी जर हेल्दी आहे ना तर ती आपली पूर्ण फॅमिली हेल्दी ठेवू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनी पहिले स्वतः डेली अर्धा तास का होईना, कारण ज्यांच्याकडून पॉसिबल नसेल आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये, पण मी म्हणेल अर्धा तास तरी प्रत्येकाने योगासाठी काढावा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या बॉडीमध्ये चेंजेस बघाल, नंतर तुमच्याकडे बघून तुमची फॅमिली किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे फ्रेंड

0: हे सगळे कन्वर्ट होऊन जातील ऑफ योगामध्ये. आणि
1: करेक्ट.
0: करिअर जर म्हटलं तर मी मगाशीच सांगितलं की खूप चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर त्यातलं नॉलेज असलं पाहिजे.
2: अगदी बरोबर आहे. म्हणूनच म्हणतात की स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचं भांडवल आहे आणि रोज योगा करणं हे रोगमुक्त जीवनाची गुरु किल्ली आहे. कितपत बरोबर आहे म्हणजे.
0: डेफिनेटली मी तर ऍग्री या गोष्टीवर.
2: खरंच तर आपण आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्यासाठी सुद्धा सांगूया. तेव्हा धनश्री लेकुरवाळे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपल्या योगाभ्यासाविषयी खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू. नमस्कार.

आत्ताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर ही मालिका ऐकलीत. आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची ही मुलाखत मंजुषा वंजारी यांनी घेतली होती. सखांनो, दिवस कोणताही असू दे, त्या दिवसाची सुरुवात होते ती स्वयंपाकघरातून. आपलं स्वयंपाकघर सुंदर असावं, स्वच्छ असावं, प्लास्टिक मुक्त असावं असं तर प्रत्येकीलाच वाटतं. आता तर पुष्कळ अंशी बदल होतोय. स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या, काचेच्या बाटल्या, मातीची भांडी असे विविध पर्याय बहुतेक जण वापरू लागले आहेत. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील या मैत्रिणीनं.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनू या मालिकेतून एक महत्वपूर्ण असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. विषय आहे प्लास्टिक फ्री किचन. आधुनिक जीवनशैलीत प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. हे प्लास्टिक आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं कमी करू शकू, त्याचे दुष्परिणाम काय होतात, कशी पर्यावरणाची काळजी आपण त्या अनुषंगाने घेऊ शकू यावर सविस्तरपणे प्रकाश टाकूया. आणि यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे रेमिडियल थेरपिस्ट, इमोशनल थेरपिस्ट ज्योत्स्ना पंडित मॅडम यांना स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: मॅडम. आपण बघतोय दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जातो, मग त्यामध्ये आपलं घर, आपलं स्वयंपाक खोली कुठे सुटलेली नाहीये. तर प्लास्टिकचा कसा वापर संपूर्ण घरात केला जातो यावर सांगा ना सुरुवातीला.
1: जे स्वयंपाकघर आणि आपलं घर, ह्या दोन गोष्टी आपल्या बायकांच्या फार जिव्हाळ्याच्या असतात. आणि असं म्हटलं जातं की बाईचं हृदय असतं किचन मध्ये स्वयंपाकघरात, तर पुरुषाचं डोकं असतं, त्याचा मेंदू तिथे असतो. त्यामुळे घर बांधताना आणि त्यात राहताना प्लास्टिक आहे किंवा नाही हा विचार ना आजपर्यंत होत नव्हता. कारण काय व्हायचं, घर सजवायचं म्हटल्यानंतर खूप सोपं पडतं. प्लास्टिकच्या फुलापानांपासून आज आपण नैसर्गिक जेवढं काही आपले झाडं, पानं, फुलं, वेली ह्या घरात सजवायला प्लास्टिकच्या आणायला लागलो, तिथपासून आपण घर सजवतो आहे. तर मग किचन पर्यंत तर जायला म्हणजे इतके ऑप्शन्स आहेत लोकांपाशी प्लास्टिकचे, कारण इझी टू यूज होतं. या पूर्वी जेव्हा घरं सजवली जायची किंवा संसार थाटला जायचा तेव्हा स्टील आणि त्याआधी लोखंड होतं, मग त्याला रस्टिंगचे प्रॉब्लेम, क्रॅकचे प्रॉब्लेम, साफ करायला डिटर्जंट्स किंवा हे फार लागतं, त्याआधी आपण राखेनी साफ करायचो. आता प्लास्टिकचं काय होतं की इझी टू कॅरी व्हायला लागलं, त्यामुळे त्याचा शिरकाव आपल्या घरात म्हणा आपल्या जीवनातच एवढा व्यापून आहे. सोपी काय झालं, प्रगती जेव्हा जेव्हा होत गेली ना तेव्हा तेव्हा नवीन गोष्टी आपला अंतर्भाव सगळीकडे झाला. आणि सगळ्यात पहिले तो घरात होतो, कारण अजूनही सगळ्यात मोठं मार्केट हे आपण गृहिणी देतो.
0: हो
1: म्हणजे आपल्याला सगळं हवं असतं की डेकोरेटिव्ह वस्तू हव्या असतात, पडदे आहेत, चादरी आहेत, सोफे, म्हणजे

0: तुम्ही काहीही घ्या, मायक्रोवेव्ह घ्या, म्हणजे आज प्लास्टिक जी कम्पॅटिबल भांडी बनवली जातात किती मायक्रोवेव्ह मध्ये राहतील, इतका विचार गृहिणींचाच केला जातो जगातल्या पूर्ण मार्केटमध्ये. तर तो अनायासी आला, इझी होता कॅरी करायला. मातीची भांडी म्हणजे वापरताना जपावी लागायची. दुसरं महत्वाचं कारण असं झालं की बाई नोकरी करायला लागली.
1: हो,
0: एक खूप मोठा वेळ जातो, म्हणजे तो खरं तर वेळ जातो म्हणण्यापेक्षा घर चालवायचं काही सोपं नाही. आणि मातीची भांडी जेव्हा होती तेव्हा ती सांभाळायला झालं माठ. म्हणजे आपण म्हणतो जल ही जीवन है, पण माठ हा नेहमी मातीचा होता. पण तुम्ही बघाल की जेव्हा खूप दुरून पाणी आणायला लागेल, म्हणजे लागायचं जिथून जिथून बायकांना, जेव्हा ज्या काळी, तेव्हा मग ते प्लास्टिकचे मडके आले की मग ते तुटत नाही काही नाही, है ना. तेव्हा हा एक्सपेन्स जसा आपला कमी, त्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे प्लास्टिकची. तर म्हणून असा प्लास्टिकचा, म्हणजे तो स्वयंपाकघरात इतका बेमालूमपणे आला आणि ट्रान्सपरंट आहेत, है ना, पटकन दिसतं. आज नोकरी पेशा ज्या बायका आहेत त्यांना प्रत्येक डबा हुडकायला खूप वेळ लागेल.
1: बरोबर.
0: त्यामुळे तो आपल्या अगदी घरातल्या एंट्रन्स पासून कुंड्या प्लास्टिकच्या आल्या, ज्यात आपली सजीव झाडं राहतात त्या कुंड्या सुद्धा प्लास्टिकच्या आहेत. का तर साफ करायला मोकळे असतात, फंगल प्रॉब्लेम्स होत नाही, किंवा मल्टिपल गोष्टी. म्हणजे आपण घरात शिरल्यापासून तर आपल्या स्वयंपाकघरापर्यंत प्लास्टिकने व्यापून टाकतो.
1: आणि प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी पर्यावरणासाठी घातक असून हे माहीत असूनही आपण त्याचा सर्रास वापर करतो, तर याची ही मानसिकता अशी का वाढत चाललेली आहे?
0: कारण सोपं आणि स्वस्त पडतं.
1: बजेटचा
0: विचार होतो, रास्तही आहे तो. आणि कसं होतं ना, आपण प्रोग्राम होत जातो. आपण म्हणतो लहानपणी आपल्याला संस्कार होत राहतात, ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात किंवा आपण ज्या पाहतो, काही ऍक्टिव्हली आपल्याला शिकवलं जातं आणि काही पॅसिव्हली आपण लर्न करत जातो. या पॅसिव्ह लर्निंग मध्ये नेहमी असं दिसतं की आपल्या घरी सगळं असायला हवं.
1: हो,
0: त्या त्या वेळी ते प्रोडक्ट नवीन आलं की ते पण घ्यायची मानसिकता असते. बरं, म्हणजे उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे, हे सगळ्या बाबतीत असतं. तर त्यामुळे मग ते आलं, या गोष्टी येत गेल्या आणि मग ते येणं म्हणजे आपण आधुनिक झालो. आधुनिकतेची कास सगळ्यांना असते,
1: किंवा त्या मैत्रिणीकडे आहे, ती वापरते तर मी पण वापरायला हवं.
0: आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, ट्रान्सपरंट आहे, छान दिसतं, साफ होतात पटकन, ही पण उपयोगिता आहे एक. आणि दिसायला छान दिसतं ना.
1: हो,
0: पण त्यापूर्वी काच होती. काच सांभाळा, ती फुटते, मग त्याचं सगळं ते बाळणपण करा, आवरा, कोणाला लागतं इजा होते. तर बॅक ऑफ द माइंड बाईच्या हे सुद्धा चालू असतं की माझ्या माघारी. कारण अजूनही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी आपल्या अग्री करतील की किचन तर अजूनही आपलं आहे.
1: हो,
0: तर त्या किचन मध्ये जेव्हा गोंधळ घातला जातो ना, तेव्हा बाई कुठून तरी हे असते, नेहमी दबकलेली असते की अरे बापरे आता हे कोण काय करेल. पूर्वी त्याच्यातही संसार घडले ना. होता होता काय झालं की ती मानसिकता अशी बदलते की आता ते फुटणं नको, त्या काचांचा पसारा नको, आणि किती घेणार ना, कम्पॅरिटिव्हली काच महाग पडते. म्हणून मग प्लास्टिक.
1: बरोबर.
0: दिसायला छान, मग फ्रीजच्या बाटल्या आल्या, कंटेनर्स आले, दिसायला सुंदर दिसतात.
1: हो,
0: एक दीड वर्ष वापरून, दोन तीन वर्ष वापरून फेकून दिले तर नवं घ्यायला मिळतं. म्हणजे ह्या तीन चार घटक आहेत की नाविन्याचा ध्यास असतो.
1: बरोबर.
0: ट्रान्सपरन्सी आहे, बजेट फ्रेंडली आहे,
1: वापरायला
0: सोपं, त्यामुळे ती मानसिकता आपोआप घडत गेली. किंवा पोर्टेबल आहेत ना, म्हणजे खूप पाणी मुरून मुरून जशी कुंडी हलकी होऊन जाते किंवा मग तुटते, क्रॅक होते. प्लास्टिक क्रॅक होण्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे मग असं होतं की चल बाबा, तीन चार वर्ष मला किचन पाहायचं नाही आहे, तो खर्च बाजूला होतो, महागाई वाढते. तर हे सगळं बघून माहिती आहे की प्लास्टिकचे दुष्परिणाम आहेत, पण माणसाला असं झालंय ना की दोघंही नोकरी करून सुद्धा अनेक गोष्टी लेफ्ट बिहाइंड असतात.
1: बरोबर.
0: त्या याच्यात कदाचित हा विचार इतका महत्वाचा
1: वाटत
0: राहून गेला.
1: पण आता ही मानसिकता बदलायला हवी.
0: हो,
1: कारण अनेक धोके या प्लास्टिकमुळे झालेले आपल्याला दिसून येत आहेत, चांगलेच आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. तर या प्लास्टिक वापराचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: तुमच्या किचन मध्ये, तुमच्या घरामध्ये जेव्हापासून प्लास्टिक आलेलं आहे तेव्हापासून रोगराई वाढलेली आहे नकळतपणे.
1: हो,
0: कारण आपण नागपूर किंवा विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आहेत आपल्याकडे. अशा एक्स्ट्रीमिटीज मध्ये जेव्हा आपण वावरतो ना, तेव्हा ह्या ज्या रिएक्टिव्ह गोष्टी आहेत, सगळ्यात पहिली प्लास्टिक, जी इतकी पटकन रिएक्ट होते की आपण

0: साधा आपला पाईप बघा, पाणी ज्यांनी घालतो झाडांना, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तो इतका मऊ आणि इतका असा सैल पडलेला, अगदी लुळा पडलेला दिसेल, तोच तुम्हाला थंडीत कडक झालेला दिसतो. इतका वेदरचा इफेक्ट प्लास्टिकवर होतो. आणि ते जेव्हा आपल्या किचनमध्ये आहे, तेव्हा विचार करा की आपली साखर आहे, मीठ आहे, जे पावसाळा लागल्याबरोबर सरदून जातं, ओलसर होतं, बेसन आहे, कणिक आहे, त्या ओलसरपणामुळे खूपदा सोंडे होतात त्याच्यात. ह्या वेदरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्लास्टिक मध्ये राहून जास्त होतात. प्लास्टिकचं वेदरिंग होत असतं, तो हीटला रिस्पॉन्ड करतो. आपल्या साध्या खुर्च्या बघा तुम्ही, प्लास्टिकच्या ज्या असतात बाहेर आपण ठेवतो की सोपी पडतात साफ करायला, हँडल करायला, त्या पटकन वेदर होतात. तुम्ही नुसते उन्हात ठेवा आणि ते पसरून जातं.
1: बरोबर,
0: खुर्ची पसरते. हे एक साधी साधी उदाहरण आहेत की प्लास्टिकचा इतका पटकन हीटशी संबंध येतो. आणि किचनमध्ये जेव्हा प्लास्टिक असतं आपण स्टोरेजमध्ये ठेवतो, गरम अन्नाचं तर आपण बोलूयाच नंतर, पण स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल की त्याच्यामध्ये हवा जात नाही, एरिएशन होत नाही, त्यामुळे आतलं अन्न सुद्धा खराबच असतं. एअर टाईट असणं वेगळं, पण ज्याच्यामध्ये हवाच लागत नाही, आपण मग आधी गव्हाला, तांदळाला, डाळींना ऊन दाखवायचो.
1: हो,
0: कशासाठी? की जो सर्दपणा असतो ठेवल्यामुळे. मग प्लास्टिक मध्ये तर जातच नाही ना.
1: बरोबर,
0: पण मग प्लास्टिक वेदर होतं, कारण बाहेरून जे टेम्परेचर डिफरन्स त्याला झेलतं प्लास्टिक, तर त्याचा आतल्या अन्नावर परिणाम होतो. आणि बाकी जे आपण आता माठ, खूप जणांकडे सध्या मातीचे माठ आहेत किंवा ते असावेतच, पण ज्यांच्याकडे आपण ह्यात कूल केजेस असतात, फ्रीजच्या बाटल्या असतात, तुम्ही बघा काही दिवसांनी त्याला पांढरं पांढरं हे येतं, ते क्षार नसतात, ते प्लास्टिकचं वेदरिंग झालेलं असतं थंडीमुळे.
1: बरं,
0: हे जे धोके आहे, सगळ्यात मोठा धोका कॅन्सर. प्लास्टिकमध्ये कार्सिनोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या प्रूव्ह झालेल्या आहेत. इतकं की टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्व्हे होता, त्याच्यामध्ये आईच्या दुधामध्ये मायक्रो प्लास्टिकचे ट्रेसेस आलेले आहेत.
1: बरं,
0: आता मला खरंच सांगा, आपण असं सरळ तर खात नाही ना की तोंडाने प्लास्टिक खाल्लं,
1: हे
0: कुठून येतं? तर हे जे फूड आहे ना, ज्यात आपण कंटेनर म्हणा ते एक आहे, त्याच्यानंतर इतक्या पेस्टिसाइड्स, इतके फर्टिलायझर्स आहेत की ते भाजी म्हणा, फळं म्हणा, धान्य, त्याला सगळ्याला अडल्ट्रेशन झालेलं आहे मुळातच. आणि दुसरं असं की आपण गरम अन्न आणतो, प्लास्टिकच्या कंटेनर्स मध्ये ठेवतो, एकदा ते गरम असतं मग ते फ्रीज मध्ये आपण पुन्हा ठेवतो, उरलेलं काहीतरी म्हणून भाज्या ठेवतो. ज्या प्लास्टिक मध्ये आपण ठेवतो ते जे डिस्कार्ड करण्याचे यूज अँड थ्रोचे डब्बे आहे, तर प्रत्येक घरामध्ये तुम्ही आजही जाऊन बघा, आपल्याकडे शी चळत असते की चल मला वापरेल. पण जे मुळातच डिस्कार्ड करायचे आहे, जे वापरायचेच नाही आहे, कारण कोण तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी अगदी एक भाजी समजा द्यायची, विकत आणलेली भाजी तयार, तर ते कशाला देणार आहेत ना? चांगला 50-60 रुपयाचा डबा घेऊन,
1: किंवा तो डबा अडकेल माझ्या पुढे त्या व्यक्तीकडे, केव्हा येईल मी, केव्हा आणेल, ही भावना मध्ये येते ना,
0: ती मध्ये येते. त्यामुळे तो अक्षरशः फेकण्यासाठी केलेला डबा आपण घरामध्ये जपून ठेवतो आणि त्यातनं खात राहतो, कधी देत राहतो, ऑफिसमध्ये नेतो, कारण इझी टू कॅरी आहे. पण त्याचे परिणाम इतके खराब होतात की आता गेल्या 30 वर्षांमध्ये कॅन्सर जो जसा फोफावतो आहे, 50% कारण तर प्लास्टिक आहे. कारण इतकं प्लास्टिकचं एक्सपोजर आपल्या आयुष्यात कधीच नव्हतं, इतकं आपण वापरत नव्हतो. बाहेरून अगदी गरम रस्सा तुम्ही बघाल, हे जे ठेले लागलेले असतात, अशी एक पन्नी असते, त्या पन्नीमध्ये सांबार म्हणा किंवा ती उसळी बिसळी ज्या आणतात, इतकं गरम भरल्यानंतर काहीच रिएक्शन होत नसेल. जे प्लास्टिक एका विशिष्ट ह्याच्यावर जाळल्यानंतर जमा होऊन जातं, गोळा होऊन जातं, तर ते इतक्या टेम्परेचरवर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा म्हणजे 50 डिग्रीच्या वरच त्याचं टेम्परेचर असतं, तर त्याला होणार नाही. म्हणजे 50 डिग्रीवर म्हणतात गवत जळतं, तर आपलं जे काही अन्न असेल आतलं त्याच्यावर डेफिनेटली त्यातले फ्युम्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते मग आपल्या शरीरात जातात.
1: हो, आणि वर्षानुवर्ष या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे बारीक सारीक दुखण्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि मग जेव्हा पुढे आजार वाढतात तेव्हा मग तो त्रास जेव्हा खरा सुरू होतो,
0: त्रास व्हायला लागलेत. कारण तुम्ही ठीक आहे, आपण म्हणतो की हे खाल्लं की होतं, ते खाल्लं की होतं, खूप गोळ्या खाल्लं की होतात, पण आपण हे जे सर्रास खायला लागलोय, मग मला म्हणायचंय की समजा आपण काचेच्या वगैरे घेतल्या, थोडासा कष्ट पडतात, पण ह्यामुळे काय झालंय की आपले व्हायटल ऑर्गन्सला सुद्धा त्रास होतो. अख्ख्या जगाचं फंडिंग कॅन्सर कडे येत आहे, कारण माहिती आहे.
1: आता आपण प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे धोके जाणून

0: घेतले आहेत. पण आता आपल्याला आपलं घर प्लास्टिक फ्री करायचंय, खास करून किचन प्लास्टिक फ्री करायचंय, तर घरापासून सुरुवात करूया ना, की कशा पद्धतीने आपण प्लास्टिकचा वापर टाळू शकतो किंवा कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करू शकतो.
1: मी तर म्हणते की टाळायची नाही, ही आयुष्यात पुन्हा कधीही न वापरायची शपथ घ्यायची वेळ आहे. कारण सर्वे असं म्हणतो की एव्हरी 10th हाऊस विल बी अ कॅन्सर. नेहमी एक उदाहरण देते फक्त, की ज्या घरांमध्ये उत्तम सगळं अवेलेबल आहे, रिसोर्सफुल आहेत, सगळं चांगलं आहे, त्याही घरांमध्ये होतात, आणि अगदी पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाखीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारण ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते स्टोअर करायला त्रास होतो, म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत, चांगलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत, पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे, ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे. कारण आपण म्हणतो ना, वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो त्या मातीतनं जे उगवतं त्या हवेतनं आपण जे इन्हे

0: काही भाज्या अचानक आल्या आहेत. चांगलंय, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत. पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे, ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे. कारण आपण म्हणतो ना, वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो त्या मातीतनं जे उगवतं त्या हवेतनं आपण जे इनहेल करतो तेच घटक आपल्या पोटात जायला हवे. पण आपण काय करतोय की बारमाही आपल्याला सगळी फळं हवी आहेत, बारमाही सगळ्या भाज्या हव्या आहेत, सीझन्सचं महत्व आपण टाकून दिलेलं आहे. त्या त्या सीझनमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतो, म्हणूनच पूर्वी या भाज्या नाही यायच्या. आपण कोबीसाठी वाट पाहायचो थंडीची, आंब्यासाठी आपण उन्हाळ्याची वाट पाहतो, है ना. सोले जे म्हणजे काय म्हणतात ते चणे, हा हे सगळं जानेवारी मध्ये यायचं. तर ही वाट पाहणं फार जरुरी आहे आपल्या शरीराला डिटॉक्स करायचं ते नॅचरली. आता काय होतंय, आपण इतकं अवेलेबल करून घेतलं मग ते स्टोअर करतो. त्यामुळे तुम्ही इन्व्हाइट करतोय आपण की ह्या सगळ्या गोष्टी बरं, ते बनवण्यासाठी तुमची जमीन तर तयार नाही. मग आपण पेस्टिसाइड्स, मग आपण त्याला इंजेक्ट करतो. आता तर फळं पिकवल्या जातात कार्बाइडनी. हे सगळे इन्व्हिटेशन आहेत कॅन्सरला. त्यामुळे घरात नजर करायचं तर सगळ्यात पहिले एक तर प्लास्टिक पूर्णपणे डिस्कार्ड करून टाकायचं. दुसरं ठरवून घ्यायचं की ज्या सीझनच्या ज्या भाज्या आहे, जी फळं आहे, जी सुबत्ता आहे ना निसर्गाची, ती आपल्याला त्यांनी त्या त्या सीझनमध्ये दिलेली आहे ती घ्यायची. खूप सोप्या सोप्या उपायाने आपण किचन प्लास्टिक फ्री करू शकतो. कारण ज्या भाज्या ज्या सीझनला येतात ना ऑर्गॅनिक जैविक, तर त्यांना तुम्हाला खूप सांभाळायची गरज नसते. दोन दोन दिवसांनी आपण बाजार करू शकतो. किचनमध्ये प्लास्टिक नसेल तर काय असेल. आता इतकं अवेलेबल आहे, काच आहे, चिनी माती आहे, माती आहे, स्टील आहे, कास, पितळ, तांब, इतके ऑप्शन्स आहेत. बरं, आपल्याला अजिनोमोटो म्हणा किंवा हे नको आहे, है ना खायला, तर आपल्याला स्टोरेज आपलं किचन म्हणा किंवा आपलं जे फ्रीज आहे. खूप जणांना वाटतं की माझं फ्रीज पूर्ण लोडेड आहे, माझं किचन पूर्ण लोडेड आहे. पण पोटाला ताजं शिजलेलं अन्न हवंय आणि तेवढं स्टोअर करायला एक कपाट पुरेस आहे. त्याचा फायदा असा होतो की मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जी आहे ती तुम्हाला जैविकतेकडे घेऊन जाईल. म्हणजे आवरायचा त्याला वेळ द्यायचा हे कमी, पॉकेट फ्रेंडली राहील. जे दर्शनी आपल्याला दाखवायचं आहे ती क्रॉकरी घेऊ शकतो. मल्टिपल चॉईसेस आहेत, आपलं किचन किती अपडेटेड आहे ते दिसू शकतो. आणि राहिला हा प्रश्न की ट्रान्सपरंट असलं तर दिसतं, तर तुम्ही काच ठेवू शकता. ज्यांच्याकडे मदतनीस असतात ते लोक काचेचं ठेवू शकतात. ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आता तर स्टिकर्स सुद्धा मिळतात, ते तुम्हाला लिहायची गरज नाही. त्या स्टीलच्या डब्यावर आपण लावू शकतो. लाखेची भांडी मिळतात ज्याच्यामध्ये पूर्वी आपण चिंच, ज्याला वेदरिंग होतं ना, त्यात पूर्वी आपण लाखेच्या भांड्यांमध्ये ठेवायचो. लाकडी कॉर्कच्या बाटल्या मिळतात, चिनी मातीचे तुम्हाला कंटेनर्स मिळतील ज्याला लाकडी असा कॉर्कनी. दिसायला सुंदर दिसतं, तुम्ही अपडेटेड दिसता. प्लास्टिक पण वर कधीच नव्हतं. आपण क्रूड ऑइल पासून ते करतो आहे, एक्स्ट्रॅक्ट करतो आहे की गंजलेलं नको, रस्ट पण नको होता जायला, म्हणून तेव्हा एक सबस्टिट्यूट निघाला. पण आता असं झालंय की प्लास्टिकला दूर करणं जरुरी आहे, कारण ते क्रूड ऑइल पासून निर्माण झालंय आणि क्रूड ऑइल आपल्या शरीरात जायला नको. आता काचेची झाकणं पण आलेली आहेत तर ते झाकू शकतो.
1: म्हणजे पर्याय बरेच,
0: पर्याय खूप आहेत.
1: आता गृहिणी घर सांभाळते, वर्किंग लेडी आहे, तिला तर खूपच घाई असते, तर अशा स्त्रीने काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत की आता प्लास्टिक ऐवजी मी हे पर्याय वापरते जे माझ्या दैनंदिन जीवनाच्या गतीला कमी नाही करणार, कुठे थांबवणार नाही.
0: जे आपले स्टोरेज आहेत फ्रीज मधल्या, तुम्ही भाज्या फळं आता कॉटनच्या बॅग्स मिळतात आहे, 200 ग्रॅम पासून तर 2 किलो पर्यंतच्या पिशव्या आहेत की ज्याला तुम्ही असं बंद करून फ्रीज मध्ये ठेवू शकता स्टोरेज साठी. फ्रीज मध्ये बॉटल वापरायच्या असतील तर स्टील आहे, तांब आहे, कास आहे. कास फार उत्तम शरीरासाठी, काचेच्या आहेत. एवढे फ्रीज साठी आहेत की तुम्ही याच्यात फ्रीजर मध्ये आपण डाळी ठेवतो, खूपदा पिठं ठेवतो, कारण लोड लागतात. स्टीलचे डबे आहेत अवेलेबल, मल्टिपल साइजेसचे, ते तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवू शकता. कारण आता मोठे फ्रीज झालेले आहेत, कारण गृहिणीचा तुम्ही म्हणता तो खरंच हे आहे की आज जी बाई सकाळी 8, 8:30, 9 ला निघते ती संध्याकाळी 7, 7:30 ला घरी जाते. तर ह्या खूप सुंदर हे आहेत. नंतर ह्याच ज्या पिशव्या आहेत, तुम्ही वन्स अ मंथ किंवा 15 दिवसात ज्या पिशव्या वापरताय फ्रीज मध्ये त्या तुम्ही धुवू शकता. धुवून तुम्ही त्या वापरून इव्हन किराण्यासाठी, आम्ही तर म्हणतो की किराण्यातनं पण प्लास्टिकच येतं ना. आजकाल सुपर शॉपिंग मध्ये जातो.

0: तर अशा पण सुपर शॉपीज आहेत काही की आपण शोधावे. नाही तर ऑन कॉल आपल्याला घरी किराणा आणून मिळतो.
1: हो
0: माझ्याकडे असे होते लोक की जे घरी आणून द्यायचे, आता तर आम्ही सितवारीत जाऊन म्हणा किंवा कुठून आणतो, आपल्या पिशव्या घेऊन जातो 200 ग्रॅम ते बर, किंवा आपल्याला 100 ग्रॅम हवं असेल तरी आपण 200 ग्रॅमच्या पिशवीमध्ये नेतो. उद्या जाऊन जर हवंय लोकांना तर आपण तशी डिमांड करू शकतो की आम्हाला 100 ग्रॅम मावेल एवढ्या सुद्धा पोटल्या करून द्या कॉटनच्या.
1: बरोबर.
0: होतं हे या आहेत. आणि किचन जर आवरलेलं असेल ना, कारण आता हळूहळू घर पण छोटं होत आहे ना,
1: हो
0: आपण फ्लॅट्स मध्ये येतो आहे, आवरायला सोपं असतं. वरून तुम्ही स्टिकर्स लावा, स्टीलचे वापरा, साफ करायला प्लास्टिक पेक्षा स्टील उत्तम आहे.
1: बरोबर.
0: कारण सांगते की प्लास्टिक मध्ये तुम्ही समजा अन्न नेलं ना तर त्याला कितीतरी दिवस वास असतो.
1: हो
0: तुम्ही स्टीलचा डबा रोज धुवू शकता, स्टीलमध्ये वास येत नाही, काही राहत नाही, चिकटून राहत नाही. खूपच आपल्याला जर लाईफस्टाईल अजून आपल्याला लॅविश किंवा अपग्रेडेड असावी तर काचेचं ठेवा. आणि इव्हन ज्या कबर्ड्स आहेत आपले त्या कबर्ड्स मध्ये सुद्धा तुम्ही कापड ठेवा.
1: हो
0: कारण कापड हे व्हेंटिलेटिंग असतं, ते आपल्याला महिन्यातनं 2 महिन्यातनं बदलता येतं.
1: एक थोडीशी सवय आपल्यात आणून घ्यायला हवी की सोबत बाहेर निघताना कापडी पिशवी असायला हवी. आणि आज आपण अशाचा विचार केला तर नक्कीच अनेक महिलांना त्यातून रोजगारी मिळेल ना.
0: हो
1: बरं. ज्योत्स्ना मॅडम, आजच्या तरुण पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल, किती सजग?
0: 100 मार्क आहे तरुण पिढीला.
1: बरं.
0: एक कॅफे आहे, त्यांनी म्हटलंय की ब्रिंग युअर ओन कप. की तुम्ही तुमचा कप आणा, आम्हाला माहिती आहे की आमची मशीन किती पोर करणार आहे कॉफी. इफ यू से 100 ml ती 100 होणार, ते कॅलिब्रेशन आहे मशीनवर. तर मग सो दॅट की वी आर नॉट द वन्स की आम्ही प्लास्टिक प्रमोट करतोय. तर मला ते खूप आवडलं.
1: आणि ज्योत्स्ना मॅडम, जसं आता ही तरुण पिढी आयटी सेक्टरमध्ये काम करणारी आहे, 2 वर्ष एका ठिकाणी नोकरी, पुन्हा पुढचं नवीन अपॉर्च्युनिटी त्यांना मिळते, दुसऱ्या सिटीमध्ये ते जातात, एखाद्या रूम मध्ये राहतात, इतकं सामान प्रत्येक वेळी नेणं जमणार नाही.
0: बरोबर.
1: हा एक विचार असतो मनात, अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीने आपलं रूम ठेवावी, किचन ठेवावं जे किचन वापरत असतील,
0: जे बाहेर एकटे राहतात किंवा त्यांना माहिती आहे की दिस इज नॉट परमनंट थिंग. तर त्यांनी मला तरी असं वाटतं की पहिले ना त्यांची एक छोटीशी यादी करावी की मला काय हवंय, मला रोज काय लागणार आहे. जे वर्किंग असतात, जे 12-13 तास बाहेर असतात ना, त्यांच्या किचन मध्ये खूप लिमिटेड गोष्टी असल्या तरी चालतात. तर ज्या खरोखरी रोज लागतात, चहा, साखर, कॉफी, तुमचे स्पून्स म्हणजे कटलरी, तुमच्या 2 प्लेट्स, कारण मला असं वाटतं की त्याच्या वर जर खरंच कोणाला आपण घरी इतकं एंटरटेन करत नाही. सो गेट युअर किचन मिनिमलिस्टिक, पण 100% त्यात प्लास्टिक नको. कारण तुम्ही कुठल्या तरी गोष्टी ना 15-20 दिवसांनी वापरता, कधी कधी वापरतही नाही. तर पाहायचं महिनाभर फक्त एवढं करायचं की एक ड्रिल करायची की आता ह्या तारखेला माझ्याकडे किती वस्तू आहेत आणि मी पुढच्या तारखेला किती वापरणार आहे. 1 महिन्यानी जी वस्तू तुम्ही 1 महिना नाही वापरली आहे ना, ती वस्तू तुम्हाला लागणार नाही आहे. त्यामुळे कट दॅट शॉर्ट, मिनिमलिस्टिक वे घ्यायचा. प्लास्टिकच्या ऐवजी इतकं सगळं अवेलेबल आहे आणि ह्या मुलांनी स्मार्ट शॉपिंग करावं, कारण त्यांना याच्यावर अवेलेबल आहे. खूप चांगली एक मेड असते, आपलं माहिती आहे रुटीन, बहुतेक जिमवाले आहेत सगळे. तर स्टीलचे कंटेनर्स मिळतात, म्हणजे वॉटर बॉटल्स, तर त्या घेऊ शकतात ते आपल्यासोबत जायला. फ्रीज मध्ये सुद्धा, कारण क्लिनिंगला सोपं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे स्टीलचा वापरा, काचेचा वापरा, पण थोडं घ्या. किचन मध्ये खूप आणून ठेवलं आहे, खूप किराणा आणून ठेवलेला आहे असं होत नाही. कारण आपण खूप अशा मोठ्या लेअर्ड डिशेस करत नाही की मला सगळेच मसाले हवे. वुडन हे मिळतात मसाला बॉक्सेस, अगदी किचन मध्ये स्वयंपाक करणार असतील तर ते वुडन बॉक्सेस वापरा. सो गो स्मार्ट. आणि ती वस्तू मला डिस्कार्ड करायची नाही आहे अशा हिशोबाने जर घेतली, सो दॅट विल बी अ व्हॅल्यू फॉर मनी.
1: बरोबर.
0: सो गो फॉर इट. ती यादी बनवून आपल्याला जितकं मिनिमलिस्टिक करता येईल तितकं करायचं. कॉटन पडदे वापरा, कॉटनच्याच चादरी वापरा. कारण काय होतं की दिवसभर कोणी नसतं, एसी मध्ये राहतो आपण, है ना, घरात येणं पुन्हा मग चेंज. तर काय होतं की मला यंगस्टर्सच्या लाईफस्टाईल विषयी असं वाटतं की हे ट्रान्झिट मध्ये आहेत. हा इतका मोठा संक्रमण काळ आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे पासून सगळं सगळं, आणि सगळं फूड भेसळयुक्त आहे. तर त्या याच्यामध्ये मुलांनी निदान खूप टाईट म्हणजे स्किन हगिंग कपडे नका घालू, ज्याच्यामध्ये टेरिलीन आहे, LENE ज्याच्या मागे लागलेलं आहे ते नका, कारण दॅट इज ऑल

0: प्लास्टिक, ते सगळं केमिकल थ्रेड्स आहेत, ते यू कॅन सर्च, म्हणजे मुलं काय आपण बायकांनी सुद्धा हे सर्च केलं तर दिसेल आहे. आणि त्याचा वेदरिंगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो.
1: बरोबर,
0: एकदम थंड याच्यातनं एकदम गरमीत आल्यानंतर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्यांनी हे बाहेर राहणारे जी मुलं मुली आहेत ते आपल्या लाईफस्टाईल सिक्युअर करू शकतील.
1: बरोबर, म्हणजे या बारीक सारीक गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर नक्कीच आपण आपलं घर, आपलं खास करून किचन प्लास्टिक फ्री करू शकतो आणि पर्यावरण सुद्धा. तर जाता जाता ज्योत्स्नाताई, जैविक जीवनशैली कशी असायला हवी, काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत?
0: किचन आहे ना हे आपलं पॉवर हाऊस आहे हेल्थचं, आणि मला असं वाटतं की घरात निघाल्यानंतर मग समाज सुरू होतो. त्यामुळे आपण आपल्या घरात काय मागवतो त्यावर अख्ख्या समाजाचं भवितव्य आणि तद्वतच पृथ्वीचंही वातावरण, पर्यावरण सगळं सगळं. आपण घरात कसे आहोत तसे आपली आपल्या कारण सवयी आपल्या घरात ना. तर हे जे पॉवर हाऊस आहे हे तर सगळ्यात पहिले प्लास्टिक पासून दूर करायला हवं. तर तो मला असं वाटतं की जसं चॅरिटी बिगिन्स ऍट होम सो हेल्थ, आणि डिमांड सप्लाय रेशो असतो इकॉनॉमीचा. जर बायकांनी डिमांडच बंद केली ना प्लास्टिकची, तर मला असं वाटतं की प्लास्टिक पूर्ण पृथ्वीवरून नामशेष होणार बिलकुल दूर नाही. त्यामुळे मला वाटतं सगळ्या सुशिक्षित झाल्या आहेत बायका, तर हे सगळं डिस्कार्ड करून टाकलं तर उत्तम आहे.
1: आणि तुम्ही छान पर्याय सांगितले आहेत आमच्या मैत्रिणींना, तर नक्कीच आमच्या मैत्रिणी या बाबतीत विचार करतील. स्वयंपाकघरातील छोटासा बदल पर्यावरणाच्या भविष्यासाठी मोठी पाऊलवाट ठरू शकतो. प्रत्येक गृहिणीने जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर नक्कीच हा बदल दिसून येईल. तर ज्योत्स्ना पंडित, आपण इथे आलात आणि प्लास्टिक फ्री किचन, प्लास्टिक फ्री घर कसं राहील याविषयी छान माहिती दिली. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मला हेमंत कुमार यांचं ये नयन डरे डरे, जैविक जीवनशैलीतलं गाणं आहे.
1: बरं, ऐकूया.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनु या मालिकेमध्ये प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता राखी पाटील या मैत्रिणींनी. मैत्रिणींनो, आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. रचना आहे बालकवी यांची आणि संगीत पथ्य केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मैत्रिणींनो, आता मात्र बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सख्यांनो, आताचे दिवस हे सणासुदीचे आहेत, तेव्हा हे सारे सण साजरे करताना निसर्गाचा पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही, हानी होणार नाही, यासाठी काळजी घ्या. सोबतच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला विसरू नका. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादर करत्या होत्या संगीता अरजपुरे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील अच्छा पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार।
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात। 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत। श्रोत्यांनो, दुपारचा 1 वाजला आहे। विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत।

राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर, 4000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदांबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. चर्चेनंतर विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. बेल्जियमचे प्रधानमंत्री भारताच्या 3 दौऱ्यावर असून ते काल रात्री नवी दिल्लीत पोहोचले. आज सकाळी त्यांनी राजघाट इथं भेट दिली आणि महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या या भेटीमुळे भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ होईल तसंच व्यापार गुंतवणूक संरक्षण आणि सुरक्षा तसंच नवीकरणीय ऊर्जा यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्या काल बँक ऑफ अमेरिकाच्या सहकार्यानं भारताच्या वाणिज्य दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होत्या. भारताच्या सुधारणा केंद्रित विकासाचा प्रवास उलगडताना त्यांनी 2026-27 च्या पहिल्या तिमाहीतल्या देशाचा आर्थिक विकास दर 7.8

दशांश टक्के राहिल्याचं तसंच देशात गुंतवणुकीचं वातावरण सकारात्मक राहिल्याचं नमूद केलं. ईओएस 05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर पोहोचली असून 4800 जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथक भोटेकोशी नदीजवळच्या बोगद्यांमध्ये आणि भूमिगत वीज निर्मिती केंद्रांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 583 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळचं लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी आतापर्यंत 11993 जणांची सुटका केली. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडण्याची गरज नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी व्यक्त केली. या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेता हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या लोकांसमोरच्या हवामान बदलाशी संबंधित धोक्यांनी गंभीर स्वरूप घेतल्याचं नेपाळच्या प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकातामध्ये 11 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा ईडीचा आरोप आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आलेत. दरम्यान ईडीनं अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेक युशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5-9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरासिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली. 20 देशांचे 100 खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा 3रा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नोव्हे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा 4था म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियागो इथं होणार आहे. अमेरिकेत जन्माने नागरिकत्व देण्याच्या नियमावर मर्यादा घालण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिकेतल्या न्यायालयानं स्थगिती दिली. हा आदेश अमेरिकेच्या संविधानाचं उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता, त्यानंतर न्यायालयानं हा तात्पुरता दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 30 जून रोजी दिलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांचा 2025 कार्यकारी आदेश संविधानाच्या 14व्या घटना दुरुस्तीचं उल्लंघन करणारा असल्याचं या निकालात म्हटलं होतं. ही घटना दुरुस्ती अमेरिके

च्या भूमीवर जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्थलांतराच्या दर्जाचा विचार न करता नागरिकत्वाची हमी देते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायालयामध्ये तमिळ भाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित आणि आवश्यक पावलं उचलावीत अशी विनंती करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडताना मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सांगितलं की तमिळनाडू अधिकृत भाषा कायदा 1956 कलम 2 अन्वये तमिळ ही अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 35 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यापैकी 23 जिल्हे सध्या बाधित आहेत. 16,784 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर पावसासंदर्भातल्या घटनांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 4,000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे आणि भारताच्या किदंबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. भारत बेल्जियम संबंधाचं मूळ इतिहासात खोलवर रुजलं असून सामायिक लोकशाही मूल्य, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि परस्परांच्या जनतेमधले संबंध भारत आणि बेल्जियम यांना नैसर्गिक भागीदार बनवतात असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात आज अन्न, इंधन आणि पुरवठा साखळ्या यासारखी अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची विकास करता जगासाठी आत्मविश्वास आणि नवीन संधीचं स्रोत बनत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं कोलकाता इथं 11 ठिकाणी छापे टाकले. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं. मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा आरोप ईडीने केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान ईडीने अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमाला

उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीरखेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून या सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा सकल मराठी समाजानं आज सकाळी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जलसमाधीच्या स्थळी रोखलं. यावेळी आंदोलकांनी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावी, तसंच हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेटसह आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातही मराठा संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चूक यूशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमुका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 मात केली होती. आज भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 20 100 जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा तिसरा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नुवे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियोगो इथे होणार आहे. भारतात गुजरात सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV F-17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्रात जमिनीखाली 10 किलोमीटरवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यात अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा दर 5,330 प्रति क्विंटल इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 4 ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 400 ते 450 रुपये वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढायची शक्यता आहे.
नवी

FM MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या नवीन एक्सप्रेस गाडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दुरुस्त पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 2:00 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:00 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 417 अंकांची घसरण झाली आणि तो 76,153 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची घसरण नोंदवत 23,873 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे 5:04 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

जो हाथ में हमारे

0: सरकारनं खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर कांदा बाजारात दर 4,250 वरून थेट 3,800 रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र काल जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये पुन्हा हे दर वाढले आहे. मध्य रेल्वेच्या काल झालेल्या नागपुरातील बैठकीत खासदार डॉ अनिल बोंडे यांनी अमरावती मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे विकास कामं आणि प्रवासी सुविधांचे प्रश्न मांडले. राजकमल चौकातील रेल्वे ओव्हरब्रिजसह विविध अंडरपास आणि उड्डाणपुलांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. शकुंतला एक्सप्रेस सुरू करणं, अमरावती मुंबई अंबा एक्सप्रेस सीएसएमटीपर्यंत पूर्ववत करणं आणि पुणे शेगाव वंदे भारत अमरावतीपर्यंत वाढवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रेल्वे विकास कामांचा नियमित घेण्यासाठी दर महिन्याला बैठक घेण्याची सूचनाही बोंडे यांनी केली. सार्वजनिक वितरण प्रणालीतील पात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी सुरू असलेल्या मिशन सुधार अभियानात अमरावती जिल्ह्यात 58,650 संशयित लाभार्थी आढळले आहे. त्यापैकी 15,747 जणांची पडताळणी पूर्ण झाली असून अपात्र लाभार्थ्यांचा रेशनाचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध शासकीय डेटाबेसच्या आधारे दुबार, मृत, स्थलांतरित आणि दीर्घकाळ धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी केली जाते आहे. अमरावती शहरात सर्वाधिक 19,488 संशयित लाभार्थी आढळले आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बालकांमधील असंसर्गजन्य आजारांचं लवकर निदान, तज्ज्ञांकडून क्लिनिकल मूल्यांकन आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी बालकातील असंसर्गजन्य आजार कार्यक्रमाअंतर्गत भंडारा इथल्या बाल एनसीडी क्लिनिकमध्ये विशेष बाल एनसीडी तपासणी आणि क्लिनिकल मूल्यांकन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. युनिसेफ महाराष्ट्र आणि एम्स नागपूर यांच्या सहकार्यानं आयोजित या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत आयोजित एनसीडी सप्ताहाचा हा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगानं भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगानं जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिकाऱ्यांनी स्वतः खाऊन गुणवत्ता तपासली. आयोगाला तपासणी दरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहे. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानं जपानमधील आयची नागोया इथं होणाऱ्या 20व्या आशियाई खेळासाठी 77 सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. हे खेळ 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या वेळात आयोजित केले जाणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्य पदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंगचा दुखापतग्रस्त नीरज चोप्राच्या जागी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या धावपटू अभिषेक पाल याला कथित उत्तेजक द्रव्य सेवनाच्या उल्लंघनाबद्दल नाडाकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर संघातून वगळण्यात आलंय. भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं लुधियाना इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 6 नवीन अॅथलेट्स संघात समाविष्ट करण्यात आली आहे. हांगझू आशियाई खेळातील 15 पदक विजेत्या खेळाडूंचा यात समावेश आहे. यापैकी अविनाश साबळे, तेजिंदर पाल सिंग तूर, पारुल चौधरी, अन्नू राणी हे 4 प्रमुख सुवर्ण पदक विजेते आपले जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरतील. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारतानं हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या विक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेकू युईशी होणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. उद्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान नागपूर इथं आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वर्षाव करत आहे. आगामी काही तासात

भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. नवी दिल्लीत भारत इलेक्ट्रिसिटी पॉवर जेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक 2026 परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईनचा पुरस्कार मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गड किल्ले, हरित ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या दालनात इंटरॅक्टिव्ह टच वॉल, व्हर्च्युअल रियालिटी आणि डिजिटल सादरीकरणातून राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील उपक्रमांची माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा. वाढती वीज बिलं आणि कोल वॉशरीजच्या निविदांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राज्य सरकारवर टीका. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्व

0: समावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बेस आणि 4 टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते. मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेजर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
1: अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
0: सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणा, बीम्स आणि लेजर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी सीएसएमटीहून निघून दुपारी 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून संध्याकाळी 5:20 निघून ही गाडी सकाळी 7:15 सीएसएमटीला पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकुनीपासून गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3,200 फेऱ्या होत आहेत. त्यांची संख्या 2030 पर्यंत 3,500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0: यांनी केलं आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर महाडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर दुरुस्त करतील. महामार्गांवरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही भोसले यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
1: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर कुरुंदा इथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही दरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज दरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स ऍप संकल्पनेला देशात 3रा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ऍपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या ऍपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या ऍपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. FDA अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गो कृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
6: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गो कृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग, आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
7: धन्यवाद मॅडम।
6: सर, गो कृपा अमृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा।
7: गो कृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गो कृपा अमृत हे नाव दिलेलं आहे। ऍक्च्युली गो कृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो।
6: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
7: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे। प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं। त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय। सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक, बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत, त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये, आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो।
6: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
7: येस येस, गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं। आता पंचगव्य म्हणजे देशी गायीचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो।
6: आणि हे तयार कोणी केलं?
7: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालभाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो।
6: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
7: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे। हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे, त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यक

0: आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याने 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
1: रोज करायचं,
0: हा रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचा आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोणपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या द्रावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे, त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत. ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणून देण्यासाठी ह्या गोळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिवेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं, आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो, त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं.
1: अच्छा,
0: असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहमदाबाद मधील बन्सी गीर गोशाळा यांनी कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहेत, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर, मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळत होतं. कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पदार्थ कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी, मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप बसणार किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1-200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःच 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशन जी सायकल आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150-200-180 लिटर तुम्ही वापर

0: घेतलं, राहिलेल्या 10 लिटर मध्ये पुन्हा तुम्ही ताक गूळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंट साठी ठेवू शकता. असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचे तो 200 लिटर तयार करू शकतो.
1: शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे, 1 लिटर कल्चर पासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिप मधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवाप्यावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुलांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुलांचा तूट होणार नाही किंवा मुलांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचंय की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिकणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता. हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलणीचे वापरू शकतात. आणि समजा हे पुढे गेला आपण, समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलणीचे वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला. आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरलं आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकृपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गुरुकृपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता

0: शेताच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते, त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग असे तुम्हाला बोलता सांगितले, एक तर जमिनीची सुपीकता

0: पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: हा, आता मग अशी तुम्हाला बोलताना सांगितले तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. किंवा सेंद्रिय गर्भाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकृपा अमृत कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ऍडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं. त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो आणि हे दिल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेला आहे गोकृपा अमृतचा ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खत वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती रासायनिक खत आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकृपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय त्यामुळे त्यात रासायनिक खत कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझी पिकं चांगली येतील तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत आहे. आणि ते गोकृपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारबरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. त्यामुळे एक 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकृपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग गाझियाबाद येथे आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ट ह्या प्रमाणित केलेल्या आहे सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे जीवामृत आहे निमास्त्र आहे ब्रह्मास्त्र आहे अग्निस्त्र आहे दशपर्णी अर्क आहेत असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ट आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ट वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केले शेतकरी वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ट प्रमाणित केलेल्या आहेत. त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे. ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीज साठी जे अमृत दिलं जातं लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. ह्या बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते

0: बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात, म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो, अधूनमधून आपण त्याला ठेवतो. आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं, त्यामुळे काय होतं पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम
1: कडुलिंब,
0: कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे, कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत, पण पीक तर वाढवायचं आहे, पण तर आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे, त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनी निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून किंवा सुकलेल्या लिंबोळे आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली निंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो, पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गायचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गायचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे, तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे 2 मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत, बीजामृत, परत निमास्त्र, त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे, त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रे मध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण गोकृपा अमृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मानधन योजना
4: मिलेगा

0: करने का लक्ष्य साकार कर लेंगे।
1: भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं। तसंच भारत युरोपीय संघ गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराबाबतच्या वाटाघाटीही लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली। कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाप्रती आपण वचनबद्ध होत असा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। परस्पर विश्वास, लोकशाही, कायद्याचं राज्य आणि शांतता, समृद्धी आणि विकासाप्रती सामायिक दृष्टिकोन स्वीकारून भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली। महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे। मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते।
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा।
1: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले। देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत। उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले। हिमालयातल्या संवेदनशील हिमनद्या आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्राकडे सातत्याने आणि सक्रियपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी म्हटलं आहे। हिमनद्या वितळल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी हिमालयीन क्षेत्रातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं आयोजित बैठकीत ते आज बोलत होते। सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला। या अंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील। सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो, तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं। या दृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे। या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे। हे करताना कोणत्याही उपहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट PG 2026 ची फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला। कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं। मेटा संचालित समाज माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सशुल्क जाहिरातींमुळे भारतात बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे। या प्रकरणी आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडून 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे। देशाच्या विविध भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। चित्रकूट जिल्ह्यात 1 मातीचं घर कोसळून 3 जण ठार झाले। अमेठी आणि बाराबंकी इथं 2 स्वतंत्र घटनांमध्ये मातीच्या भिंती कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी

0: तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरबाधितांना तत्काळ मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. बिहारमध्ये गंगा नदी पूर पातळीच्या जवळ पोहोचली आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत यानं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत गाठली. उपांत्यपूर्व फेरीत उद्या त्याचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यू याच्याशी होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रान्सच्या जोडीवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो या जोडीचं आव्हानही संपुष्टात आलं. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी सुरू आहे. हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज व्हायब्रंट गुजरात रोड शोचा एक भाग म्हणून मुंबईत विविध उद्योगपतींची भेट घेतली आणि गुजरातच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचं निमंत्रण त्यांना दिलं. जानेवारीत ही परिषद होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत नेहमीच तयार आहे याचा पुनरुच्चार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केला. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांची कीव्हमध्ये भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्याचा काळ युद्धाचा नाही, त्यामुळे युद्धभूमीवरून कोणत्याही समस्येवर तोडगा मिळणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. FDA अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम आपको सुनवाएंगे थोड़ी ही देर में.